नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो चॅनलावेल्यान आमी उलयतात. तेच बराबर 1278 किलोहर्ट्सांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एअर आणि आकाशवाणी पणजी. आयजवार आयतार, भारतीय सौर दीस 28 आषाढ शके 1948 म्हळ्यारच 19 जुलै 2026. आता सकाळची बरोबर 5:56 आणि 1 सेकंद जातात. आयच्या प्रसारणातल्या कार्यावळींक आता आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. अगुप्यानो एफ एम रेनबो सेवेत बरोबर सर्वांचेर ऐकूया दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपी जावपी हिंदीतल्यान खबरो. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झ आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा घेऊन येता तुमच्या खातीर दर दिसा तरेकवार शो कार्यावळी, खुबशी अशी माहिती, खुबशे संगीत ह्या खेळात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपी जावपी खबरो.

सगळ्याच्या बरोबर 6:05 आणि 42 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा. आकुपेनो एफ एम रेनबो सेवेन तारीख वर्ष कार्यवळींचा आस्वाद घेऊच्या पहिली सुरुवात एक आस्वाद घेऊया, एक नदर घेऊया आमच्या एफ एम रेनबो सेवेन पित्रापित तारीख वर्ष कार्यवळींच्या रूपरेषेचेर. एकशे 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा बरोबर सकाळच्या 6:10 तुमच्या खाती घेऊन येतली भक्तिगीतांची कार्यावळ पुष्पांजली, तर उपरांत 6:32 ऐकून राहत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. या कार्यवळीत ऐकत विदुषी डॉक्टर प्रभा अत्रे यांचे गायन आणि ताणी आपल्या गाण्यातल्यान सादर केलं राग देसी. सकाळच्या 7:05 सुरुवात जातली नमस्कार गोवा ह्या कार्यावळी आणि ह्या कार्यावळी मुजगती 7:25 ते 7:30 मेरेन ऐकात कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो. सकाळच्या 8:15 कांतारांची कार्यावळ जातली आणि ह्या कार्यावळी मुजगती 8:40 ते 8:50 मेरेन ऐकात कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. सदाबहार ही हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ असली सकाळच्या 9:00, तर उपरांत मराठी गीतांची कार्यावळ ऐका सकाळच्या 10:10. दनपारच्या 12:10 तुमका ऐकू मेळटली चित्ररंजन ही कार्यावळ, तर उपरांत ऐकुपेनो 1:05 दनपारच्या ह्या सुमारास तुमका ऐकू मेळटली कांतारांची कार्यावळ. नाट्यगीतां ऐकात दनपारच्या 2:00, तर 2:30 सावन सुरुवात जातली पाश्चिमी संगीताच्या कार्यावळीक. सुरुवातीक ऐकात ज्यूक बॉक्स, तर उपरांत 3:00 ऐकात प्रायोजित कार्यावळ स्पाईस. दनपारच्या 3:10 कंट्री म्युझिक ही कार्यावळ झाल्या उपरांत आरजेस चॉईस ही कार्यावळ तुमकां ऐकूंक मेळटली. ऐकुपेनो आरजेस चॉईस ही कार्यावळ तुमकां ऐकूंक मेळटली सांजेच्या 4:05 सावन. उपरांत 5:10 आस्वाद घेयात पॉप टाईम ह्या कार्यावळीचो आणि 5:30 सावन परतून एक फाट सुरुवात जातली तरेकवारच्या कोकणी मराठी हिंदी गीतांच्या कार्यावळीक. भावगीतांची कार्यावळ तुमकां ऐकूंक मेळटली 5:35, तर उपरांत रेनबो सांज ह्या कार्यावळीचो आस्वाद घेयात सांजेच्या 6:05 सावन. ह्या कार्यावळी मुजगती 6:30 ते 6:35 मेरेन तुमकां ऐकूंक मेळटल्यो कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो, तर उपरांत ऐकुपेनो सांजेच्या 7:10 आयकात भाऊचे बोलकाव. ह्या कार्यावळी मुजगती 7:20 ते 7:30 मेरेन ऐकात कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो. आणि उपरांत हॅलो गोंयकारा ही कार्यावळ तुमकां ऐकूंक मेळटली रातच्या 8:00. न्यूज एट 9:00 झाल्या उपरांत परतून एक फावट 9:15 सावन तुमकां ऐकूंक मेळटल्यो तरेकवारच्यो पाश्चिमी संगीताच्यो कार्यावळी. सुरवातीक ऐका संडे ऑन द रॉक्स आणि उपरांत रातच्या 10:05 सावन तुमकां ऐकूंक मेळटली तुमच्या आवडट्या गीतांचेर फोन इन रिक्वेस्टींचेर कार्यावळ. सॉफ्ट रॉक ही कार्यावळ ऐकात रातच्या 11:10 आणि उपरांत बरोबर 12:05 आम्ही आमच्या एफ एम रेनबो सेवेतल्यान तुमचो निरोप घेतली. तर ही आशिली रुपरेषा आमच्या एफ एम रेनबो सेवेत पित्रावी तारीक वर्ष कार्यावळीची. तुम्ही ऐकतात 105.4 MHz एफ एम रेनबो. काय खेळातच तुमच्या खातीर आम्ही घेऊन येतात भक्तिगीतांच्या सुरांनी सजिल्ली कार्यावळ पुष्पांजली. 105.4 MHz एफ एम रेनबो दर दिसा तुमच्या खाती घेऊन येतात तर एक वर्ष संगीत, खूपशी माहिती, खूपशी मजा, मस्ती आणि त्याचबरोबर खूपसो मोग. चला ह्या मोगाचा आस्वाद घेऊया, अनुभव घेऊया आमच्या कार्यक्रमातल्या सुरुवातीला पुष्पांजली.

सकाळचे बरोबर 6:10 आणि 4 सेकंद जातात. ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो सेवा. आकुपेनो FM रेनबो सेवेन ह्या खिणा गीता मायमोगाचो योकार सुंदरशा भक्तिगीतांच्या सुरांनी सजिल्ल्या कार्यावळींत म्हणजेच पुष्पांजलींत. चलात पुष्पांजली ह्या कार्यावळींतल्या दिसाची सुरवात करीत आणि आमच्या दिसपट्ट्या जिणेंत देवाची भक्ती करीत अणभव घेऊया, आस्वाद घेऊया तरेकवार अशा भक्तिगीतांचो. अर्पित करीत आमची भक्ती, आमची श्रद्धा देवाच्या पायांकडे. आणि आगपेनो जेन्ना म्हणतात की दिसाची सुरवात सदांच श्री गणपतीच्या नांवान करतकच दीस बरो वता, विघ्नहर्ता सुख करता बाप्पा गणपतीक नमन करीत तुमकां आयकूंक दिता गुलशन कुमार हांणी गायली ही श्री गणेश वंदना.

105.6 MHz तुम्ही हे ऐकली श्री गणेश वंदना आणि आता देवा गणपतीक नमन करून आमचो दीस विघ्नाशिवाय वचो अशी प्रार्थना केल्या उपरांत कार्यावळीत मुखाले सुवातेर तुमकां आयकूंक दिता रामानंद जोशी आणि ताज्या सांगात्यांनी गायिल्ले हे भक्तिगीत जय देवी कामाक्षी. आगपेनो अमाशेच्या दिसा देवी कामाक्षीच्या देवळांत जेन्ना आमी प्रदक्षिणा घालतात तांचे कडेन मागतात की देवी तुजो निवास आमच्या घरांत सदां सर्व काळ आसुनी. फक्त अमाशेच्या दिसाच न्हय तर प्रत्येक दिसा देवाच्या पांयकडेन लोटांगण घालून ताच्या पांयकडेन स्वतःच्या मनांक अर्पीत करून मागुया की देवाचो निवास आमच्या तशेंच सगळ्यांच्याच घरांत आसचो, सुख समृद्धी समाधान सगळ्यांक मेळचें. आनी आयकुया हें भक्तिगीत.

105.4 मेगाहर्ट्झ सेंचर तुम्हाला ऐकतात देवाक आर्गा देवपी भक्तिगीतांच्या सुरांनी सजिली कार्यावळ पुष्पांजली. आणि ऐकूपनो पुष्पांजली ह्या कार्यावळींत आम्ही आस्वाद घेतात देवाच्या भक्तीचो जे आम्ही अर्पित करतात ताज्या पायांकडे. ऐकूपनो जगात कितल्योश्योच गजाली अश्यो आसा ज्यो मनाक न्हय तर आमकां खोशी देता, पूण मनाक सगळ्यांत चड खोशी देता ती म्हळ्यार गजाल देवाची भक्ती. ताचें नांव घेतलें की मनाक

जो ध्याय सुख पावे, असे जाऊन असा प्रभूचे नाव. आणि म्हणूनच आगबेनो भावार्थान देवाचे नाव घेऊया, ताका पूजूया, ताजी पूजा करूया, अर्चना करूया आणि अर्पित करूया प्रत्येक दिसा आमची भक्ती ताका. आणि ऐकूया लोटलेम चर्च कॉयर आणि गाईले हे भक्तिगीत येयात भावार्थ्यानो. भावार्थान घे देवाचे नाव, ऐकूया हे भक्तिगीत 105.4 MHz.

सगळ्याच्या बरोबर सवर जाऊन 30 मिनिटं आणि 3 सेकंद जातात. तर ऐकता 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा आणि कुपनो एफ एम रेनबो 7 या खेळात ऐकूया ह्या वराच्या मुखेल खबरो.

नमस्कार अवक्षता, युवासात काय मुखेल खबरो। गोयचो चित्रपट निर्मातो आदित्य सुहास जांभळे हांका 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारान आर्टिकल 370 सिनेमा खातीर उत्कृष्ट फिचर फिल्म पुरस्कार फावो जाला। हो पुरस्कार फावो जाल्ल्या खातीर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत तशेंच भारतीय आनी गोंय सिनेमा वेळार

मानेस्तानी आदित्य जांभळे हांका परबी भेटयल्या. प्रधानमंत्री फसल बिमा येवजणे खाला मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव भोपाळ जिल्ह्यातल्या जगदीशपूर हांगाच्या 10,54,000 शेतकारांच्या बँक खात्यान थेट 1,460 कोटी रुपया परस चड रक्कम हस्तांतरीत करतले. फाल्यां सुरू जावपी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पयली सरकारान आयज सर्वपक्षीय बसका आपयल्या. केंद्रीय माध्यमीक शिक्षण मंडळ सीबीएसईन 10व्या वर्गाचे दुसरे मंडळ परिक्षेचे निकाल जाहीर केल्यात. केंद्रीय वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी एस्टोनियाक अधिकृत भेटी वेळार टॅलिनांतल्या भारत एस्टोनिया वेवसाय माचयेंत मार्गदर्शन करून वेपार गुंतवणूक आनी तंत्रगिन्यानांत खोलायेन सहकार्याचो उलो मारला. शुक्रारा राती उसरा गुन्हे शाखेन सोन्याची तस्करी करपी केरळांतल्या 2 जाणांक अटक करून सुमार 1.3 किलो लिक्विड गोल्ड जप्त केलें. निती आयोगाच्या इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स 2026 म्हळ्यार गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक ह्या अहवालांत गोंयांक भारतांतल्या 36 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशां मदीं 4थो क्रमांक मेळ्ळा. गोवा जनविश्वास कायदो 2026 चालीक लागल्या उपरांत गोंयांत विस्वासाचेर आदारिल्ल्या शासन वेवस्था घटमूट करपाचे दिकेन म्हत्वाचें पावल उबारलां. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सगळ्याची बरोबर सर्वर जाऊन 33 मिनटं आणि 2 सेकंद जातात. तुम्ही ऐकत आहात 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा आणि पणो एफ एम रेनबो सेवेंत. ह्या खेळाक वेळ जाल्लो आसा आस्वाद घेवपाचो हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचो. आज ह्या कार्यावळीत ऐकूया विदुशी डॉक्टर प्रभा अत्रे हांचे गायन आणि तांच्या गायनातल्यान तांणी सादर केल्लो राग देसी.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुम्ही ऐकताले विदुषी डॉक्टर प्रभा अत्री यांच्या गायनातल्यान ताणें सादर केल्लो राग देसी. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजे केंद्राची ही एफएम रेनबो सेवा आणि एफएम रेनबो सेवेंत ही जावन आसा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हणजेच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मध्ये प्रस्ताव मागविता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर

अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग

उमेद दिवप आनी शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाज सेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आनी दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलय 2026.

सकाळची 7 वर जाऊन 13 मिनिटं आणि 35 सेकंड जातात. येस गोवा, तुम्ही जॉईन केलात इन 105.4 MHz FM रेनबो, म्युझिकली ऑल युअर्स. बोला आपके दिल से हमारे दिल तक. आणि तुम्ही आज सातवर तुमच्या होस्ट आणि दोस्त तुमच्या मैथिली म्हणता तुमका हॅलो वेलकम नमस्कार देता तुमका माय मगाचं योकार इन आमची ही कार्यवळ जिचं नाव जाऊन असा

0: सकाळच्या 7 वाजता जाऊन 14 मिनिटं आणि 43 सेकंदांचे देतो तुमका माय बघाचा योगा आमच्या नमस्कार गोवा ह्या कार्यवणीत. आणि जसे की तुम्ही जाणा, तुम्ही असाल तुमच्या होस्ट आणि दोस्त तुमच्या मैथिली म्हणताच ऐकू बनो नमस्कार गोवा ह्या कार्यवणीत. भरपूर मजा मस्ती एंटरटेनमेंट आणि इन्फॉर्मेशन घेऊन हा तुमच्या खाती ज्यांना आयले असा. चला ह्या कार्यवणीक सुरुवात करूया एका पॉझिटिव्ह नोटाचेर ऐकून एक सुंदर स्वस्थ विचार आमच्या विचार किरण ह्या सेगमेंटातल्या. जी हां, क्योंकि जब दिन की शुरुआत आप अच्छे वर्ड्स आणि अच्छे कर्मों से करते हो तब पूरा दिन भी बरो होता. म्हणटकच चला ऐकूया हो सुंदरसो सुविचार आमच्या पहिल्या सेगमेंटातल्यान.
1: विचारवंत टेन्स सेले म्हणतात, संघर्षा वांगडाच जर संयमाची साथ असत जाल्यार यश नक्कीच मेळटा. आणि संघर्षा वांगडा जर मानवतेची साथ असत जाल्यार ते यश समाजाक उपेगी ठरता.

जी हां, सुंदर अशा विचाराचे हे किरण तुमच्या जिणींची नामे घेऊन आली आमच्या पहिल्या सेगमेंटातल्या, ज्याचे नाव जवळचा विचार किरण. आय एम व्हेरी शुअर की आयचो होच विचार, आयचो हो दीस फुलोवपाक आणि आयचो हो दीस पॉझिटिव्ह करपाक तुमकां नक्कीच मदत करतली. आणि जेन्ना तुमचो दीस पॉझिटिव्ह जातलो तेन्नाच तुमकां दिसतले, म्हणू येता जी हां, तरेकवारशे रंग दिसतले. दिन की जो खासियत होती है ती तुमच्या फुड्यान जी हां उभर के निखर के येतली. म्हणटकच आजचो दीस तर तुम्ही पळयतली की आजचो दीस कसो कलरफुल तुमच्या खातीर जाला तो. पूण आगे पॅनो होच दीस

0: 19 जुलय दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच खास अश्यो घटना नोंद करता. 19 जुलय 1927 हे दिसा जल्मल्ले थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी मंगल पांडे. ब्रिटीश सरकारा विरुद्ध क्रांतीचे पयले पावल उखलपी हो क्रांतिकारक मंगल पांडे. इतिहासान ताचे नाव भांगराच्या अक्षरांनी बरोवचे असो क्रांतिकारक इतिहास ताच्या नावार आसा. ताणें केल्ल्या विद्रोहा खातीरच स्वातंत्र्य लढ्याची सुरवात 1857 वर्सा जाली. 29 मार्च 1857 हे दिसा ब्रिटीश सरकारा विरुद्ध कोलकात्यातल्या बराकपूर हांगा एका अधिकाऱ्याचेर हल्लो करीत ताणें क्रांतीच्या लढ्याची मशाल पेटयली. आयज ताची जयंती. भारत सरकारान आयचे दिसा 1969 वर्सा एक व्हड निर्णय घेतलो. तो म्हळ्यार भारतातल्या 14 व्हडल्या बँकांचे राष्ट्रीयकरण केले. आयचोच तो इतिहासीक दीस. आयचेच दिसा 1969 वर्सा नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन आल्ड्रीन तशेंच मायकल कॉलिन्स ह्या अंतराळ वीरांसयत Apollo 11 हे अंतराळ यान चंद्राच्या कक्षेंत पावले. 1993 वर्सा गांवगिऱ्या वाठारांतल्या बायलांक तांचे जीण सुधारपा खातीर केल्ल्या कार्या खातीर डॉ बानू कोयाजी हांकां समाज सेवे खातीरचो रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर जालो. तर 19 जुलय 1980 हे दिसा रशियाची राजधानी मॉस्को हांगा 22व्या ऑलिंपिक सर्तीक सुरवात जाली. 2005 वर्सा आयचेच दिसा भारताचे तेन्नाचे पंतप्रधान मनमोहन सिंग हांणी अमेरिकेच्या काँग्रेसीक संबोधित केले. आयज जल्मल्ले नामनेचे भारतीय गणितज्ञ आनी खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत विष्णू नारळीकर. तांचो जल्म 19 जुलय 1938 हे दिसा कोल्हापुरांत जालो. पुणे विद्यापीठान आयुका ह्या संशोधन संस्थेची उभारणी तांणी केली. 1962 वर्सा कॅम्ब्रिज विद्यापीठांतल्यान तांणी PhD केली. खगोलशास्त्र, भौतिकीशास्त्र अशा अनेक विशयांचेर संशोधनात्मक निबंध आणि लेख तांणी बरयले. सोप्या भाषेन कळची अशी व्याख्यानां तांणी दिली. ल्हान भुरग्यां मदीं विज्ञानीक दृश्टीकोन तांणी निर्माण केलो. तांच्या ह्या म्हान कार्याची नोंद घेवन भारत सरकारान पद्मभूषण भेटोवन तांचो सन्मान केला. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 19 जुलय.
1: दिन विशेष.

105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही आस्वाद घेता तेव्हा तुमचे होस्ट आणि दोस्त मैथिली नमस्कार गोवा ह्या कार्यवळीचं आगमनो नमस्कार गोवा ह्या कार्यवळीन घेऊया एक लहानसं विसव कारण 7:25 तुमच्या खातीर आम्ही घेऊन येतले कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो आणि तुमची आमची परतून भेट जातली 7:30 नमस्कार गोवा ह्या कार्यवळीत ऐकत राहत FM रेनबो म्युझिकली ऑन युअर्स आपके दिल से हमारे दिल तक

आणि संसाधनांत 53% गुण मेळ्ळे. 8 विभागापैकी 7 विभागांत गोंयची कामगिरी राष्ट्रीय सरासरी परस चड आसा. कौशल्य विकास आणि आरोग्याचेर GSDP हाच्या प्रमाणान सगळ्यांत चड खर्च करपी राज्य म्हणूनय गोंयची नोंद जाल्या. उच्च शिक्षणांत सुमार 25% विद्यार्थी स्टेम अभ्यासक्रमांत आसा आणि स्टेम प्रवेश आणि व्यावसायिक प्रशिक्षण क्षमतेच्या बाबतीन गोंय आपल्या वर्गांत पहिल्या क्रमांकाचेर आसा. गोंयची 2 आंतरराष्ट्रीय विमानतळां भारताच्या एकूण विमानतळ क्षमते परस सुमार 3% वांटो उखलतात. तशेंच राज्याच्या बंदराची क्षमता राष्ट्रीय क्षमतेच्या सुमार 3% आसा. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या नेतृत्वाखाला गोंय सरकारान पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ, नियामक सुलभता, संपर्क व्यवस्था आणि स्वच्छ उर्जेचेर भर दिलो. नीती आयोगान दिल्लो हो मान राज्य सरकाराच्या पारदर्शक, कार्यक्षम आणि गुंतवणूक वातावरण उभारपाच्या यत्नांचा गौरव करता. सरकार येवपी काळांत जबाबदार गुंतवणूक आकर्षित करून रोजगार निर्मिती आणि अर्थिक विकासाक चालना दिवपाचो निर्धार मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी व्यक्त केला. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या फाटभुंयेचेर मडगांव पुलिशेन व्यापक जागृताय मोहीम सुरू केल्या. हे मोहिमेखाला निकतीच नावेलीतल्या पॉश स्कुलांत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकां खातीर सायबर सुरक्षेविशीं मार्गदर्शन मोहीम आयोजित केली. या वेळार पुलीस अधिकाऱ्यांनी ऑनलायन फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार, बनावट लिंक्स, OTP, KYC अपडेट, गुंतवणूक नोकरी तशेंच डिजिटल अटक अशा वेगवेगळ्या माध्यमांतल्यान जावपी फसवणुकीविशीं म्हायती दिली आणि नागरिकांनी शिटूक रावपाचें आवाहन केलें. मडगांव पुलीस ठाण्यांत दर दिसा सायबर फटवणुकीचे सरासरी 5 गुन्हांव नोंद जातात अशी म्हायती ह्या वेळार दिली. अनवळखी मनशांचेर विश्वास दवरूं नाकात, कोणाकूच बँक खात्याची गुपीत म्हायती वा OTP दिवंक नाकात, तशेंच दुबावीत संदेश वा लिंकाचेर क्लिक करपाचे टाळचें अशें आवाहन पुलिशेन केलां. सायबर चोरांच्या जाळ्यांत पडचे न्हय म्हणून नागरिकांनी जागरूक रावन खंयची दुबावीत गजाल रोखडीच पुलिशेच्या नदरेक हाडून दिवची अशें ह्या वेळार सांगलें. गोंय सरकाराच्या जलस्रोत खातें आनी साखळी नगरपालिका हांच्या जोड पालवान साखळी बाजारपेठेन उप्रासपी हुंवार परिस्थितीचेर नियंत्रण दवरपा खातीर हुंवार प्रतिबंधक योजना सज्ज आसा अशी म्हायती साखळी नगरपालिकेची नगराध्यक्ष अंजना कामत हिणें दिली. तांणी सांगलें की दर वर्सा पावसान बुट्टी येवन साखळीत हुंवार परिस्थिती निर्माण जाता. हाजेर खासा उपाय येवजण जलस्रोत खातें आनी नगरपालिका हांणी संयुक्तपणान आंखल्या आनी ह्या आखिल्ल्या उपयोजनाची अंमलबजावणी करपा खातीर आमी सदांच तयार आसा अशें नगराध्यक्ष अंजना कामत हिणें सांगलें. गोंय हवामान केंद्रान 18 जुलय ते 24 जुलय 2026 ह्या काळांत पावसाचो अदमास आनी शिटकावणी नकासो जाहीर केला. अंदाजा प्रमाण उत्तर गोंय आनी दक्षीण गोंय ह्या दोनूय जिल्ल्यांनी सप्तकभर चडशे सुवातींनी मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. न्हंयो, व्हाळ आनी कांय वाठारांनी उदकाची पातळी वाढूंक शकता, देखून नागरिकांनी गरजेची जतनाय घेवची अशें सांगलां. फिफा विश्वकरण 2026 सर्तीन काल राती मियामी स्टेडियमाचेर 3rd पांवड्यार जाल्ले मॅचीन इंग्लंडान फ्रांसाक 6-8-4 अशी मात दिवन कांश्य पदक जिखलें. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 आयकूंक मेळटलें. नमस्कार.

0: 4 MHz हांचेर आकाशवाणी पणजे केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा आणि एफ एम रेनबो सेवेंत तुमच्या खातीर आम्ही घेऊन आल्यात नमस्कार गोवा ही कार्यावळ. तुम्ही आसात व तुमच्या होस्ट आणि दोस्त तुमचे मैथिली आणि आम्ही करतात ह्या खेळात ह्या कार्यावळीतल्यान मजा मस्ती इन्फॉर्मेशन घेऊन एंटरटेनमेंट म्हणटकच चलात नमस्कार गोवा ह्या कार्यावळीच्या मुखावल्या सेगमेंटाकडे. तुमकां हांव व्हरतां जो जावन आसा आधारीत सप्तस्वरांचेर. आणि जर कोणाकूय शास्त्रीय संगीताची आवड आसा, ताका शास्त्रीय संगीतांत रुची आसा, जाल्यार हो खमखास जावन आसा सेगमेंट तुमच्या खातीर. ताचें नांव जावन आसा सप्तस्वर. आखिपेनू सप्तस्वर ह्या सेगमेंटाचें ह्या कार्यावळीचें लेखन संशोधन आणि निवेदन करतात पंडीत योगराज नायक. आणि ह्या कार्यावळींतल्यान ते आमकां म्हायती दिता कितल्याशाच रागां बद्दल. म्हणटकच चलात आज ते सादर करतात लेखन संशोधन आणि निवेदन राग बिलासखानी तोडीचेर. आस्वाद घेऊया ह्या कार्यावळीचो. जी हां, सप्तस्वराचो.
1: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. सप्तसूर.
2: नमस्कार अभिमानो, सप्तसूर कार्यावळीन तुमचे स्वागत. हांव योगराज तुमचे परतून एकदा सप्तसूर कार्यावळीन स्वागत करता. तर आज हांव तुमच्या खातीर घेऊन आयला एक नवीन राग. तर आयकुप्यानो, आज तुमकां हांव आयकूंक दिता एक सुंदर असो सकाळचो राग जाचें नांव आसा बिलासखानी तोडी. हो राग तोडी प्रकारांतल्या रागांचो, पूण हातून मजा अशी आसा की सगळे तोडीचे जे प्रकार आसात ते तोडी ह्या थाटान आसतात, पूण हो असो एकूच राग जो भैरवी ह्या थाटान आसा. ताका लागून साहजिकच आसा की हो राग भैरवी ह्या रागाक खुबसो लागीचो, पूण बिलासखानी तोडीचें आपलें अशें वैशिश्ट्य आसा. तर आयकुप्यानो, तुमकां बिलासखानीची चड आनी चड म्हायती दिवचे पयलीं हांव तुमकां त्या रागाचें आरोह अवरोह चलन आनी त्या रागाची एक बंदीश आयकूंक दिता. आनी ती गावन दाखयतले आमचे आकाशवाणीचे कलाकार श्री जयतीर्थ मेवंडी. आयकात तर.

तर असे असा ह्या रागाचे चलन. आता जी तुम्ही बंदिश ऐकली ती आग्रा घराण्याची विलायत खा साहेबांची खूप प्रसिद्ध अशी बंदिश. तर ऐकूपनो, बिलासखानी राग हो मुळात करुण आणि भक्तिरस आशिल्लो राग. ह्या रागान खूपशे करुण असे स्वर आमकां ऐकूंक मेळटात. ताचे कारण हांव तुमकां सांगताच. बिलासखानी तोडी ह्या नांवावयल्यानूच तुमकां ह्या रागाचो रचनाकार कोण हें कळ्ळांच आसतलें. हय, बिलास खान नांवाचो एक प्रसिद्ध गायक जावन गेलो. तो तानसेनाचो पूत आनी अकबराच्याच दरबारांत आशिल्लो. तेणी ह्या रागाची निर्मिती केली अशें मानतात आनी ताकाच लागून हेका बिलासखानी तोडी अशें म्हणटात. पूण ह्याची राग निर्मिती एका विचित्र वेळार आनी विचित्र अशा आनी दुःखद अशा प्रसंगान जाली. तो प्रसंग हांव तुमकां सांगता. एकदां जालें अशें की बिलास खान आपल्या महालांत रियाज करतालो. रियाज म्हणजे गाण्याची प्रॅक्टीस करतालो. तितल्यान कोणी तरी येवन ताका बातमी दिली की तानसेनाचो मृत्यू जाला म्हणून. आनी त्या वेळार बिलास खान हो राग भैरवी गातालो, भैरवीचो रियाज करतालो. ज्या वेळार ही दुःखद गजाल ताका दुताकरबी कळ्ळी की आपल्या बापायचो मृत्यू जाला, तेन्ना त्या भैरवीचे सुरूच अशे कांय वेगळ्या तरेन परगटले की तितूंतल्यानूच बिलासखानी तोडी निर्माण जाली. ताकाच लागून ह्या संपूर्ण रागाक एक कारुण्याची झालर आसा. तर ऐकूपनो, आता आमी ऐकूया एक मराठी चित्रपटातले पद जे गायला आशा भोसले आणी आणि चित्रपटाचे नाव सुखाची सावली. आणि बिलासखानी तोडी ह्या रागान हे पद कंपोज केला श्री दत्ता डावजेकर हाणी.

तर ऐकूया ना, कळे नाही तुमका विलास खानेचे रूप. या बंदिशीन त्या रागाची पकड स्पष्टपणे आमका जाणवली. ह्या रागान करुणा असा, भक्ती असा, आर्जव असा, आळवणी असा. तर असे हे सगळे करुण स्वर ज्यांना एखादो कुशल गायक किंवा वादक वाजयता किंवा गाता, त्यांना ह्या विलासकानीचे सूर थेट काळजाक हात घालतात. तर ऐकूप्यानं अशीच एक आळवणी, अशीच एक आर्जव, अशीच एक प्रार्थना आम्ही ऐकूया, जी देवाची असूयेत, घडी एक दोन मोगी मनांची असूयेत, पण हाचे जे सूर असतात ते मात विलासकानी तोडी ह्याच रागाचे असतात. तर ऐकूप्यानं ऐकूया, दे साद दे हृदया.

0: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी आणि आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
1: तुम्ही ऐकताले सप्तसूर ही कार्यावळ. नमस्कार गोवा कार्यावळींतल्यान आनी आयकपनो ह्या खिणाक वेळ जालो आसा. तुमकां आदिवस म्हणपाचो नमस्कार गोवा ह्या आमच्या सुंदरशा कार्यावळींतल्यान. परतून मेळुया आमच्या मुखावेल्या कार्यावळीन, पूण ताच्या पयलीं सकाळच्या 8 वरांचेर तुमकां आयकूंक मेळटल्यो समाचार प्रभात आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान. आनी परत एक फावट तुमची आमची भेट जातली जिणेचे तरेकवार रंग दाखोवपी कांतारांच्या कार्यावळींतल्यान. आयकत रावात 105.5 MHz FM रेनबो.

अच्छे लगने लगे। या पदा खातीर मेळिल्लो फिल्मफेअर फिमेल पार्श्वगायक पुरस्कार आणि उपरांत 1973 1975 आणि 1991 ह्या वर्षाचे नॅशनल फिल्म अवॉर्ड्स। म्हाका दिसता ही वळेरी केन्ना सोपचीच ना।

0: इंदूर हे तिचे जन्मस्थळ. 89 वर्षाचे लता दिदीन 1942 सावन आपल्या गायनाचे कारकिर्दीन सुरुवात केली. दिदी तेरा देवर दिवाना म्हणपी दिदी म्हणजे तुमची आमची सुरांची धडकन लता दिदी उर्फ लता मंगेशकर.
1: दिदी

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन ओळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादई चॅनलार यशस्वी

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफएम रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स एफएम रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 मेगाहर्ट्झांचेर रेनबो सांज.

सगळ्याची 8:22 आणि 5 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांवर आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा आणि एफ एम रेनबो सेवन ह्या खेळात तुम्ही असतात विथ तुमचे होस्ट आणि दोस्त, तुमचे मैथिली आणि चला सांगतान आसमान खेळूया जिणेचे तर एक बार शरंग दाखोपी कांतारांच्या कार्यवळीचं. कांतारांच्या कार्यवळी सुरुवात करताना तुमका ऐकून देतो विजय आणि गायले कांतार पिसाळे छेडू.

0: 105.4 MHz FM Rainbow. घेऊन येतात राष्ट्रीय खबरो.
1: आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबर विभागावर वी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. सोमार सावन सुरू जावपा आशिल्ल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर सरकारान आज सर्वपक्षीय बसका आपयल्या. लोकसभेच्या सभापतीन नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया पक्षान प्रवेश केल्ल्या डीएमसीच्या 20 बंडखोर खासदारां खातीर सभाघरान स्वतंत्र आसन वेवस्थेक मान्यताय दिल्या. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची काल घोषणा झाल्या. आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 या हिंदी चित्रपटाक उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार फावो झाला. सीबीएसईन येत्ता 10व्याच्या दुसऱ्या बोर्ड परिक्षेचो निकाल जाहीर केला. फिफा विश्वकप 2026 आज फायनलीन आर्जेंटिना स्पेन आड खेळटलो. काल राती झाल्या तिसऱ्या सुवाते खातीरच्या खेळांत इंग्लंडान फ्रान्साक हारोवन कांश्य पदक मेळयले. आता पुराय खबरो. संसदेचे पावसाळी अधिवेशन फायच्यान सुरू जातले त्या फाटभुंयेर सरकारान आज सर्वपक्षीय बसका आपयल्या. या बसके वेळार संसदेच्या दोनी सभाघरांचे काम सुरळीतपणान चलचे हे खातीर सरकार सगळ्या राजकीय पक्षांकडल्यान सहकार्य मागतले. पावसाळी अधिवेशन सोमारच्यान सुरू जातले आनी फुडल्या महिन्याच्या 13 तारखेमेरेन चलतले. अधिवेशना वेळार जायती म्हत्वाची विधेयकां चर्चान संमती खातीर मांडटले. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हांणी नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया म्हणजे एनसीपीआय पक्षान प्रवेश केल्ल्या डीएमसीच्या 20 बंड

0: कोर खासदारांक सभाघरांत स्वतंत्र आसन वेवस्थेक मान्यताय दिल्या. तशेंच बिर्ला हांणी शिवसेना युबीटीच्या स खासदारांच्या महाराष्ट्राचे उपमुखेलमंत्री एकनाथ शिंदे हांच्या फुडारपणा खाला आशिल्ल्या शिवसेनेन जाल्ल्या विलीनीकरणाक लेगीत मंजुरी दिली. ह्या स खासदारांच्या विलीनीकरणाक लागून संसदेच्या सकयल्ल्या सभाघरांत शिवसेनेचे संख्याबळ 7 13 पावला. 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारान आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 ह्या हिंदी चित्रपटाक उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार फावो जाला. काल नवी दिल्लीन पुरस्कार जाहीर करतना फिचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष जयराज हांणी सांगले, ब्रह्मयुगम खातीर मामुट्टीक आनी चंदू चॅम्पियन ह्या सिनेमा खातीर कार्तिक आर्यनाक उत्कृष्ट अभिनेतो विभागान राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार फावो जाल्या. आर्टिकल 370 ह्या सिनेमांतल्या अभिनयाक लागून यामी गौतमाक उत्कृष्ट अभिनेत्रीचो पुरस्कार मेळटलो अशें ताणी सांगले.
1: Actress in leading role, Article 370, Hindi film. Renowned performance that portrays a law enforcement agent's unwavering pursuit of truth and justice with sensitivity, courage and compassion. A performance that leaves a profound and lasting impact. Actress Yamini Gautam. Best actor in a leading role, Shade, Chandu Champion, Hindi, for a performance that transcends the conventions of a sports biopic, bringing an unsung hero story to life with dignity, sincerity and lasting impact. Actor Karthik Aryan.
0: Non-feature film jury's adhyaksh असीम कुमार सिन्हा हांणी सांगलें, सुमीरा रॉय हांणी दिग्दर्शीत केल्ल्या भंगाराक बेस्ट नॉन फिचर फिल्म पुरस्कार फावो जाला. सगळ्यांत बरो लघुपट म्हळ्यार हम सफर हो मराठी चित्रपट. उत्कृश्ट दिग्दर्शनाचो पुरस्कार आनंद एल रॉय हाका ताच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता का प्रतीक ह्या सिनेमा खातीर दितले अशें ताणी म्हळें. केंद्रीय माध्यमीक शिक्षण मंडळान म्हळ्यार CBSEन येत्ता 10th दुसऱ्या बोर्ड परिक्षेचो निकाल काल जाहीर केला. विद्यार्थ्यांक डिजीलॉकर निकाल पोर्टला वरवीं निकाल मेळटले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारशी प्रमाण CBSEन अंदूच्यान 10th वर्गा खातीर 2 बोर्ड परिक्षा सुरू केल्ल्यो. मुखेल बोर्ड परिक्षा 17 फेब्रेर ते 11 मार्च मेरेन जाली. उपरांत अंदू 15 मे ते 21 मे मेरेन दुसरी बोर्ड परिक्षा जाली. अंदूच्या मुखेल आनी दुसरे बोर्ड परिक्षेचे निकाल एकठांय करून एकंदर 5% 96.78% आशिल्ल्याचे CBSEन सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: जम्मू काश्मीरान वायट हवामानाच्या अदमासाक लागून खबरदारीचो उपाय म्हणून पहलगाम आनी बालटाल ह्या दोनी मार्गावेल्यान श्री अमरनाथची यात्रा आयच्यान स्थगीत उरतली. भाविकांची सुरक्षितायेन हीत लक्षात घेऊन भारतीय हवामान खात्यान फुडल्या कांय दिसांनी वायट हवामानाचो अदमास उक्तायल्या उपरांत हो निर्णय घेतला. भारतीय हवामान खात्यान वायट हवामानाची शिटकावणी दिल्ल्यान श्री माता वैष्णो देवी श्राईन बोर्डान वैष्णो देवी यात्रा तात्पुरती स्थगीत केल्या. श्राईन बोर्डान जारी केल्ल्या अधिकृत माहिती प्रमाण भाविकांची सुरक्षा आनी हीत सुनिश्चित करपा खातीर एक जतनायेचो उपाय म्हण हो निर्णय घेतला. आधार एपान 4 कोटी डावनलोडांचो पावणो हुपलो. हाजे वेल्यान सोयीस्कर आनी डिजिटल आधारीत वळख सेवांचेर नागरिकांचो वाडटो विश्वास दिसून येता. एपच्या लॉन्चा उपरांत 11 लाख मायज पत्तो अपडेट जाल्ल्यात अशें इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान सांगलें. आधार एपच्या वाडट्या उपेगा वयल्यान दिसून येता की हे एप आधारा संबंधीत वेगवेगळ्यो सेवा मेळोवपा खातीर एक म्हत्वाचे वन स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म मुखार आयला. महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी काल पुण्यांत 3 मुखेल राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पा खातीर बुन्यादी फातर बसयलो. शारांत आनी ताच्या भोंवतणच्या वाठारांनी कनेक्टिव्हिटी सुदारप आनी येरादारीची गर्दी उणी करप हो ह्या प्रकल्पांचो हेत आसा. ह्या वेळार उलयतना केंद्रीय रस्ते येरादारी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले, पुणे वाठारांत सुमार 50,000 कोटी रुपया मोलाचे महामार्ग आनी मुळाव्या साधन सुविधा प्रकल्प चालीक लायतात. बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर में

बीओटी मॉडेला खाला चालीक लायिल्ले हे प्रकल्प महाराष्ट्राच्या मुळाव्या साधन सुविधा उदरगतीन एक मुखेल वाटचिरो थारतले अशें फडणवीसांनी म्हळें. एकत्रीत डिझायनाक लागून फुडल्या मेट्रो मुळाव्या साधन सुविधांचो देस्पेस सुमार 40% उणो जातलो अशें तांणी मुखार सांगलें. पुणे शिरूर उन्नत महामार्ग, हडपसर यवत उन्नत महामार्ग तशेंच तळेगाव चाकन शिकापूर उन्नत महामार्ग ह्या तीन प्रकल्पांची एकूण लांबाय 138.1 किलोमीटर आसा. दूरसंचार मंत्रालयाच्या टपाल खात्यान भारतीय टपाल खात्याचो अधिकृत शुभंकर तयार करपा खातीर इनोवेट इंडिया माय जीओव्ही प्लॅटफॉर्माचेर इंडिया पोस्ट शुभंकर आरेखण सर्त सुरू केल्या. टपाल खात्याचो विश्वास, विश्वसनीयता, सेवा आणि डिजिटल नवनमेश ही मूलभूत मूल्या प्रतिबिंबित करपी एक वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड अँबॅसेडर म्हणून शुभंकर तयार करप हो या उपक्रमाचा हेतू असा. ही सर्त सगळ्यां खातीर उक्ती असा आणि वाटेकार जावप्यांनी माय जीओव्ही प्लॅटफॉर्माचेर एक मूळ शुभंकर आरेखण, शुभंकराचे एक योग्य नाव आणि एक संक्षिप्त संकल्पना नोंद सादर करपाची गरज असा. ही सर्त फुडल्या महिन्याचे 15 तारीख मेरेन उक्ती आसतली. तेहरानान अमेरिके बरोबर हालींच सयो केल्ल्या इस्लामाबाद समजिकाय कबलातींतल्यान आपली वचनबद्धताय स्थगीत केल्या अशें इराणाचे कायदो आनी आंतरराष्ट्रीय वेव्हार उपपरराष्ट्र मंत्री कासिम गरीबाबादी हांणी काल जाहीर केले आनी वॉशिंग्टनान कबलातीचे उल्लंघन केल्ल्याचो आरोप तांणी केला. इराणी मिडिया प्रमाण गरीबाबादी हांणी सांगले दोनूय वटांनी चर्चा चालू आशिल्ली पूण अमेरिकेन आक्रमक कृत्या करून इस्लामाबाद कबलाती खाला आशिल्ल्या आपल्या कर्तव्यांचे कथीतरित्या उल्लंघन केले. तांणी मुखार सांगले अमेरिकेन आपल्या सगळ्याच वचनबद्धतेचे उल्लंघन करून ती स्थगीत केल्या आनी देखून इराणाचे लेगीत हाजीर जाप म्हणून इस्लामाबाद समजिकाय कबलाती खाला आपली दायित्वां स्थगीत केल्या. भारतीय हवामान खात्यान आयएमडीन आज उपहिमालयीन अस्तंत बंगाल, सिक्कीम आनी उत्तराखंडान उटंगराच्या पावसाचो रेड अलर्ट जारी केला. तशेंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटका, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, केरळम, माहे, ओडिशा आनी ईशान्य भारतांतल्या कांय वाठारांनी खूप पावस पडपाची शक्यताय आसा. भारत आणि इंग्लंड मदीं चलतल्या माळेंतली निर्णायक एका दिसाची मॅच आज लंडनाच्या लॉर्ड्स मैदानाचेर जातली. भारतीय वेळाप्रमाण ही मॅच दनपारां 3:30 सुरू जातली. फिफा विश्वकप 2026 काल राती मयामी स्टेडियमान जाल्ल्या तिसऱ्या सुवाते खातीरच्या खेळान इंग्लंडान फ्रांसाक 6-8 अशें हारून कांशा पदक मेळयले. आज फायनलीन अर्जेंटिना स्पेन आड खेळटलो. भारतीय वेळाप्रमाण ही मॅच मध्यराती 12:30 सुरू जातली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. सोमारच्यान सुरू जावपा आशिल्ल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर सरकारान आज सर्वपक्षीय बसका आपयल्या. लोकसभेच्या सभापतीन नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया पक्षान प्रवेश केल्ल्या टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारां खातीर सभाघरान स्वतंत्र आसन वेवस्थेक मान्यताय दिल्या. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा झाल्या. आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 या हिंदी चित्रपटाक उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार फावो झाला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो आज सांच्यो 6:30.

Agapeno, Kabir Morris आणि एलन ह्यांनी गायले हे कातार तुम्ही ऐकले विसरचोना. आणि ह्या कातारासंगतकच वेळ झालो असा. कातारांच्या ह्या कार्यक्रमातल्यान तुमचो निरोप घेवपाचो. पण काय खेळात तुमच्या खातीर आम्ही घेऊन येतात एव्हरग्रीन मेलडीज. ऐकत राहत 105.4 MHz FM रेनबो, म्युझिकली ऑल युअर्स. आपले दिल से हमारे दिल तक.

सकाळची बरोबर 9:03 येतात. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो, म्युझिकली ऑल यॉर्स. वेल, आपके दिल से हमारे दिल तक आणि ह्या खेळाक दिल से दिल की डोर आम्ही जोडतात. जी हां, एव्हरग्रीन नगमो के साथ सदाबहार ह्या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यवळींत जय तुमकां ऐकूंक मेळटा 1950s से लेकर 1980s के दौर के गाणे. आयक बहनो, आज आयच्या ह्या दिसा आयच्या ह्या कार्यावळीन जेन्ना तुम्ही आसात, तुमचे होस्ट आणि दोस्त, हांव तुमच्या खातीर घेऊन आयला कुछ चुनिंदे नगमे 1980s के दौर के. म्हणटकच 1980सान जंय आमकां एका फाटोफाट एक ब्लॉकबस्टर फिल्म पळोवंक मेळ्ळी, आयकूंक मेळ्ळी, म्हळ्यार गीतांतल्यान. चलात इसी सिलसिले को मुखार व्हरतना आणि सुरू करतना तुमकां ऐकूंक दिता दोस्ताना. हे 1970सच्या दौरांतले रिलीज जाल्ले फिल्म, हातूंतल्यान दोन गीतां. पहिले सुवातेर येता मोहम्मद रफी आणि किशोर कुमार हांचो आवाज, जी हां सलामत रहे दोस्ताना हमारा ह्या गीता खातीर, क्योंकि नजर ना लगे आपके और हमारे रिश्ते को. सो इसलिए जी हां, यही दुआ है कि हमारा दोस्ताना सलामत रहे ह्या गीतातल्यान. आणि उपरांत दिल्लगी ने दी हवा, आशा भोसले आणि किशोर कुमार हांच्या आवाजान हे गीत. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो.

ऐकुपेनो दोस्ताना ह्या फिल्मातल्यान तुम्ही गीता आयगताले. ह्या फिल्माचे निर्देशन केल्ले राज खोसला हाणी आणि काणी आशिल्ली सलीम जावेद हांची. अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, झीनत अमान तसेच प्रेम चोप्रा हांचो अभिनय ह्या फिल्मांत आमकां

तो म्हळ्यार मोहम्मद रफी हांकां मेरे दोस्त किस्सा ये कैसा हो गया ह्या गीता खातीर बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर ह्या अवॉर्डा खातीर तांकां नॉमिनेट केलें. आगे बनो ह्या खिणाक तुम्ही आयकतात सुंदरशा हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ जंय तुमकां आयकूंक मेळटा 1950s लेकर 1980s के दौर के गाणे आणि जंय तुमचे होस्ट आणि दोस्त तुमच्या खातीर घेऊन आला 1980s के वो सदाबहार नगमे जो आपके दिल छू देंगे. कार्यावळीत मुखार वतना तुमकां आयकूंक दिता आणि एक फिल्मातल्यान दोन गीतां. पूण आयकुप्यानो हे फिल्म जी हां 1980s दौरान रिलीज जाल्ले आणि ह्या फिल्मान पळोवंक गेली जाल्यार विजेंद्र मित्तल, रेहाना सुलतान, मधुशाला आणि पद्मा खन्ना हांचो केदार हांचो अभिनय आमकां पळोवंक मेळ्ळो आणि हे फिल्म प्रोड्यूस जाल्ले SVS फिल्म्सां खाला. म्हणटकच चलात ह्या फिल्मांतल्यान तुमकां आयकूंक दिता दोन गीतां बॅक टू बॅक. जी हां फिल्माचें नांव जावन आसा Agent 009. ये हमारे इंडियन जासूस, तुम्ही 007 बॉन्ड जेम्स बॉन्ड इनके बारे में तो सुना होगा. चलिए अब जानते हैं Agent 009 के बारे में. म्हणटकच चलात ह्या फिल्मांतल्यान दोन गीतां तुमकां आयकूंक दिता. पहिले सुवातेर येता किशोर कुमार हांचो आवाज आग लगी और आग लगा ती पानी में ह्या गीता खातीर आणि उपरांत आशा भोसले हांचो आवाज तेरी उमर का साल बडा ह्या गीता खातीर. आस्वाद घ्यात ह्या दोन गीतांचो बॅक टू बॅक 105.4 MHz.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

105.4 मेगाहर्ट्झ तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा आणि एफ एम रेनबो सेवन तुम्ही ऐकतात. जी हां, 1950 से लेकर 1980s के सदाबहार नगमे लेकर आने वाला सदाबहार. अगबेनो सदाबहार ह्या कार्यवळीत आज तुम्ही आणि आम्ही ऐकतात 1980s के दौर के गाणे आणि कार्यवळीत निमणे सुवातेर तुमका ऐकूंक देता. बॉक्स ऑफिसाचेर 4.3 करोड जोडपी कमोपी हे फिल्म 151 मिनटांचे जे रिलीज जाल्ले 7 नोव्हेंबर 1980 ह्या दिसा. ह्या फिल्माक संगीतबद्ध केले लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी हाणी आणि अकबेनो ह्या फिल्माचे निर्देशन केले टी रामा राव हाणी. बरोवपी आसात डॉक्टर राही मासूम रेजा जाणी ह्या फिल्माच्या डायलॉग्स बरयल्या, तशेंच ही काणी जावन आसा एम प्रभाकर रेड्डी हांची. पळोवंक गेली जाल्यार अंकुपेनो हे फिल्म 1989 ह्या वर्सा जे तेलुगू फिल्म रिलीज जाल्लें जाचें नांव जावन आसा कार्तिका दीपम, ताजो हिंदी रिमेक आशिल्लो. आनी ह्या फिल्मांत आमकां जितेंद्र, रेखा, मौशमी चॅटर्जी तशेंच काजल किरण हांचो अभिनय पळोवंक मेळ्ळो. तर चलात जे हा मांग भरो सजना ह्या फिल्मांतल्यान तुमकां ऐकूंक दिता हे सुंदर अशें गीत कार्यावळीत निमणे सुवातेर ओ मेरे महबूब आशा भोसले आनी किशोर कुमार हांच्या आवाजान.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन

फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

पत्त्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐका, www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

0: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युवावाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युवावाणी मराठीतून.
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 2:33.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या म्हादई वाहिनीवरून.
1: युवावाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.
2: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
3: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
4: 2 to 2:30 या वेळेत
5: हा छंद जीवाला लावी पिसे हा.
2: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये. मनातले सुरीले तरंग भाव तरंग. सदाबहार नाट्य संगीत.
3: FM रेनबो 105.4 megahertz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 to 2:30 या वेळेत
4: FM रेनबो,
3: संगीताची सप्तरंगी दुनिया.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज अगदी रोज।

वाहिनी रसिक हो एफ एम रेनबो वाहिनीत वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या कार्यक्रमाची, ज्यात समावेश आहे भावगीतांचा, नाट्यगीतांचा, चित्रपट गीतांचाही. चला तर मग सुरुवात करूया मराठी गीतांच्या ह्या प्रवासाला, ह्या कार्यक्रमाला भावगीतांच्या शृंखलेतून. आणि ऐकूया बकुल पंडित ह्यांचं हे भावगीत, माफ करा, नाट्यगीत खरा तो प्रेमा. रसिक हो खरा तो प्रेमा ह्या नाट्यगीताचे बोल लिहिलेले आहेत के पी खडिलकर ह्यांनी. आणि ह्या नाट्यगीताला संगीतबद्ध केला आहे गोविंदराव तेंबे ह्यांनी. चला तर मग ऐकूया नाट्यगीतांची शृंखला 105.5 MHz वर, आणि नाट्यगीतांच्या शृंखलेतील हे पहिलं नाट्यगीत.

सकाळचे 10:18 आणि 5 सेकंद होत आहेत. नमस्कार, असे कहो तुम्ही ऐकत आहात 105.4 MHz वर आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो.

रसिकहो, नाट्यगीतांच्या शृंखलेतील हे पहिलं नाट्यगीत तुम्हाला होता बकुल पंडित ह्यांचं खरा तो प्रेमा. आता ह्याच शृंखलेतलं हे पुढचं नाट्यगीत वसंतराव देशपांडे गात आहेत. अण्णासाहेब किर्लोस्कर ह्यांची रचना, संगीतबद्धही केलं आहे अण्णासाहेब किर्लोस्कर ह्यानेच. हे नाट्यगीत गाते फार तुला माझ्यासाठी. ऐकूया 105.4 MHz मराठी गीतांचा हा कार्यक्रम, ज्यात आपण ऐकू शकतो भावगीत, नाट्यगीत आणि चित्रपट गीतांचा समावेश.

रसिक हो, मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमात तुम्ही ऐकत होता नाट्यगीतांची ही श्रृंखला. तसं बघायला गेलो तर रसिक हो मराठी नाट्यसंगीताचा म्हणजेच नाट्यगीतांचा इतिहास हा शास्त्रीय संगीत आणि नाटकाचा एक सुवर्णसंगम आहे. 1843 म्हणजेच विष्णुदास भावे यांच्या नाटकापासून याची सुरुवात झाली. 1880 ते 1930 हा काळ नाट्यसंगीताचा सुवर्णकाळ मानला जातो, ज्यामध्ये अनेक अजरामर नाटके आणि गीते रंगभूमीवर आली. 1843 विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे पहिले मराठी संगीत नाटक सादर केले. रसिक हो, या सुरुवातीच्या काळात संगीताचा उद्देश केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणे आणि कथानक पुढे नेणे हाच होता. परंतु नंतर 1900 ते 1930 म्हणजेच नाट्यसंगीताचा सुवर्णकाळ, ह्याबद्दल आपण बघायला गेलो तर हा काळ नाट्यसंगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. ह्या काळात बालगंधर्व, केशवराव भोसले,

लतानाथ मंगेशकर यांसारख्या महान गायक नटांनी नाट्यसंगीताला घराघरात पोहोचवले. आणि ह्या काळातील रसिकहो बघायला गेलेत तर महत्त्वाची नाटके म्हणजे मानाबमान, एकच प्याला, सौभद्र, विद्याहरण आणि स्वयंवर यासारखी नाटके अतिशय लोकप्रिय झाली होती. या नाटकातील नाट्यगीतेही आजही रसिकहो अजरामर आहेत. आणि अशाच नाट्यगीतांची वैरी तुम्ही आज ऐकत होता मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमात. आणि आता रसिकहो मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमात नाट्यगीतानंतर वळूया भावगीतांच्या शृंखलेकडे. आणि भावगीतांच्या ह्या शृंखलेत हे पहिलं भावगीत संगीतबद्ध करत आहेत मयूर पै आणि रचना आहे चंद्रशेखर सानेकर ह्यांची. रसिकहो पद्मजा फेनानी जोगलेकर गात आहेत चहुलींच्या ह्या तुझ्या हे भावगीत. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो वाहिनी. घेऊन येत आहे तुमच्यासाठी मराठी गीतांचा हा कार्यक्रम. आणि गीतांच्या कार्यक्रमात आम्ही ऐकत आहोत या क्षणाला भावगीतांची वळेरी.

रसिक हो, मराठी साहित्यातील आणि संगीतातील एक अतिशय लोकप्रिय व भावोत्कट काव्यसंगीत म्हणजेच भावगीतांचा प्रकार, ज्यात कवीची आत्मनिष्ठा, भावनांची तीव्रता आणि गीताचा गेयता म्हणजेच लयबद्धता या तीन गोष्टींना मुख्य महत्त्व असतं. आणि पाहायला गेलो तर ह्या गाण्यांमधील शब्द आणि संगीत मानवी मनातील हळव्या कोपऱ्याला स्पर्श करतात. रसिक हो, या मनाच्या कोपऱ्याला स्पर्श करणाऱ्या या भावगीतांचा मुख्य विषय म्हणजे प्रेम, विरह, निसर्ग, बालपण आणि तत्वज्ञान. ही गीते जरीही छोटी असली तरीही ऐकायला अत्यंत सुमधुर आणि सुंदर असतात असं मी नाही तर प्रत्येकजण म्हणतो. आणि ह्या भावगीतांबद्दल जर आम्ही आणखीन चर्चा करायला गेलो तर भारा तांबे, राजा बढे, बाभ बोरकर आणि मंगेश पाडगावकर यासारख्या कवींनी अजरामर भावगीते लिहिलेली आहेत. सुधीर फडके, वसंत देसाई, श्रीनिवास खळे आणि हृदयनाथ मंगेशकरजी यांनी भावसंगीताला समृद्ध केलेला आहे. आणि कितीतरी आणखीन व्यक्तीसुद्धा भावगीतांना समृद्ध करतच आहेत. आणि रसिक हो, या भावगीतांचे स्वर म्हणजेच लता मंगेशकर, आशा भोसले, अरुण दाते, सुरेश वाडकर आणि माणिक वर्मा ह्यांच्याबरोबर रसिक हो आणि कितीतरी

सुमधुर आवाज भावगीतांना घराघरात पोचवतात आणि रसिक हो ही भावगीते छेडतात तार आमच्या हृदयाचे. हो आणि या क्षणाला तुम्ही आणि आम्ही सोबतीने ऐकत आहोत मराठी गीतांचा हा कार्यक्रम. आणि मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमात आम्ही ऐकत आहोत भावगीतांची ही श्रृंखला, ही वळेरी. रसिक हो भावगीतांच्या ह्या वळेरीतलं हे पुढचं भावगीत भीमराव पांचाले गात आहेत आकाशाला भास म्हणालो. रसिक हो या भावगीताचे संगीतकार आहेत भीमराव पांचाले, रचना आहे इलाही जमादार यांची. चला तर मग ऐकूया हे भावगीत 105.4 MHz वर.

रसिक हो तुम्हें गत होता भावगीतांची वळेरी 105.4 मेगाहर्ट्सवर. आणि आता कार्यक्रमात पुढे वळूया चित्रपट गीतांच्या वळेरीकडे. तसं पाहायला गेलो रसिक हो तर मराठी नाटकांच्या परंपरेतून आणि लोकसंगीतातून प्रेरणा घेऊन मराठी चित्रपट संगीताचा प्रवास सुरू झाला होता आणि तो आजही सुरूच आहे. आणि रसिक हो ह्या प्रवासातच आपल्याला कितीतरी मराठी चित्रपट गीतांचा आस्वाद घ्यायला भेटतो. आणि अशाच ह्या मराठी चित्रपट गीतांच्या श्रृंखलेतून तुम्हाला ऐकू देत आहे कार्यक्रमातील हे पहिलं आणि शेवटचं चित्रपट गीत. अजय अतुल गात आहेत लल्लाटी भंडार जोगवा ह्या चित्रपटातील हे गीत. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्स आकाशवाणी पणजे केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा. आणि एफ एम रेनबो सेवेत तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम ज्यात आपण ऐकतो भावगीते नाट्यगीते चित्रपट गीते. चला तर कार्यक्रमातील हे शेवटचं चित्रपट गीत ऐकूया 105.4 मेगाहर्ट्सवर.

रसिक हो ललाटी भंडार ह्या चित्रपट गीताबरोबरच वेळ झालेली आहे मराठी गीताच्या ह्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घ्यायची. ऐकत रहा 105.4 मेगाहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो वाहिनी. आणि रसिक हो एफ एम रेनबो वाहिनीत बरोबर 11 वाजता ऐकूया दिल्ली केंद्रावरून संक्षेपित होणाऱ्या हिंदीतून बातम्या. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो वाहिनी.

एफएम रेनबोच्या मित्रावणीत सुगम संगीताची ही कार्यावळ सुरू करताना हो आवाज डॉक्टर शकुंतला भरणे यांचं. धुतुर भिकाजी घाणेकर यांचे हे गीत तुम्ही ऐकले आणि ह्या उपरांत ही रचना उदय भैमरो यांची.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

गजानन मेस्थान सोहो आवाज प्रकाश देसाय हांच्या गीता खातीर सुगम संगीताची ही कार्यावळ फुडें व्हरतना परतून एकदा गजानन मेस्त आनी ही रचना प्रकाश देसाय हांचीच.

एफएम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकतात सुगम संगीत. 11 वरां जाऊन 35 मिनटां आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात आता झाली असात. ह्या उपरांत गौतमी हेदे.

सुगम संगीता छह कार्यामुळे तिरा खिणा खो आवाज गौतमी हे देहांचो तुम्ही ऐकले. उषा नायकांचे हे गीत संगीतकारशिले डॉक्टर साईश देशपांडे आणि कार्यावळ फुडे मरताना त्यांचो हो आवाज. ॲडव्होकेट ऋषिकेश कदम हांच्या गीता खातीर संगीत स्वतः गौतमी हे देहांचेच.

एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकत आहात सुगम संगीत. कार्यवळात सोपैताना जितेंद्र अभिषेकी, ऐकूया अभिजीत ह्यांची रचना.

जितेंद्र अभिषेके हांणी गायिल्ल्या अभिजीत हांच्या गीता वांगडा सोंपता सुगम संगीत. एफएम रेनबोची वितरावणी तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 12:05 आता जायत आयल्यात. दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशेतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता. 12:10 तुमकां आयकपाक मेळटली कार्यावळींची रुपरेषा आनी उपरांत फिल्मी संगीत चित्ररंजन. 12:15 आयकत रावात एफएम रेनबो.

एफ एम रेनबो ची वितरावणी 105.5 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही आयकतात. दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळ 12 वरां जाऊन 10 मिनटां जाल्यात. ह्या उपरांत वितरावपाच्या तरेकवार कार्यावळींची वळख तुमकां करून दिता. कालधरात फिल्मी संगीताचेर आयकत चित्ररंजन. ह्या उपरांत 12 वरां 15 मिनटांचेर 1 वर जावन 5 मिनटांचेर आसतली कातारां, तर 2 वरांक नाट्य संगीत. पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी 2 वरां 30 मिनटां सावन पयल्या सुवातेर जुक बॉक्स, 3 वरां 10 मिनटांचेर कंट्री म्युझिक, 4 वरां 5 मिनटांचेर आरजेस चॉईस आणि 5 वरां 10 मिनटांचेर पॉप टायम. आमच्या आयकप्याक आमी याद करून दिता, मजगतीं 3 वरांचेर प्रायोजित कार्यावळ आमी वितरायतात स्पायस. सांजवेळच्या प्रसारण घेऊन येता परतून एकदा तुमच्याच आवडीच्यो तरेकवार कार्यावळी. पहिल्या सुवातेर भावगीत 5 वरां 35 मिनटांचेर, 6 वरां जावन 5 मिनटांचेर रेनबो सांज, 7 वरां 10 मिनटांचेर भाऊच्या बलकांव, हॅलो गोंयकारा कार्यावळीचो वेळ 8 वरांचो. आयकपॅनो न्यूज एट 9 हे खबरांपत्र दिल्ली केंद्रा वेल्यान सहक्षेपीत केल्या उपरांत परतून एकदा पश्चिमी संगीत. संडे ऑन द रॉक्स 9 वरां 15 मिनटांचेर, फोन इन रिक्वेस्ट कार्यावळ आसतली 10 वरां 5 मिनटांचेर आणि 11 वरां 10 मिनटांचेर सॉफ्ट रॉक म्युझिक. आयकपॅनो एफ एम रेनबोच्या वितरावणीत आमचो तुमचो हो सांगात मध्यान रातच्या 12 वरां 5 मिनटां मेरेन.

पंचायत संघ फुड़े वतना आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल त्यावेळान वितरावपाच्या तरेकवार मुखेल अशा कार्यावळींची याद तुमकां करून दिता। ह्या खिणाक म्हादय चॅनलाचेर चालू आसा अस्तुरी कार्यावळ। यशस्विनी हे वळेरेंत लीना वसंत काटकार हांची उशा नायक हांणी घेतिल्ली मुलाखत आमी वितरायतात। 12:30 स्वर संगम कार्यावळ घेवन येता कातारां। कोंकणीतल्या युवाणीत सांजवेच्या 5:30 म्युझिक थेरपी सई वजे हांची डॉ साईश देशपांडे हांणी घेतिल्ली मुलाखत। चावडेर कार्यावळींत 7:30 स्वरदीप कल्चरल असोसिएशन आमोणेच्या ह्या संस्थेन सादर केल्ली भक्तीगीतां तुमकां आयकपाक मेळटली। दिल्ली केंद्रावेल्यान तरेकवार कार्यावळी 9:15 सावन आमी सहक्षेपीत करतले। पयल्या सुवातेर स्पॉटलायट, 9:30 इश्यूज बिफोर पार्लमेंट आनी संगीताची अखिल भारतीय कार्यावळ रातच्या 10:00। दिल्ली केंद्रावेल्यान ह्यो कार्यावळी आमी सहक्षेपीत करतले। म्हादय चॅनलावेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल अश्यो कार्यावळी तुमी आयकली। कार्यावळींची ही रुपरेषा।

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज मालडोवा, उत्तर मॅसेडोनिया आनी रोमानियाच्या तीन देशांच्या भोंवडेर भायर सरल्यात. सोमार सावन सुरू जावपा आशिल्ल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर आयज सर्वपक्षीय बसका सुरू जाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय घरमंत्री अमित शहा आनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सुटके झुजारी मंगल पांडे हाका ताच्या जयंती निमतान आर्गां ओपल्यात. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा जाल्या. आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 ह्या हिंदी चित्रपटाक उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार फावो जाला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परिक्षेचो निकाल जाहीर केला. आधार ॲपान 4 कोटी डावनलोडचो पावणो हुंपला. जम्मू काश्मीरात वायट हवामानाच्या अदमासाक लागून खबरदारीचो उपाय म्हूण पहलगाम आनी बालटाल ह्या दोनूय मार्गावेल्यान श्री अमरनाथजी यात्रा आयच्यान स्थगीत केल्या. आयटीआयन देशाच्या उदरगतीत म्हत्वाचे योगदान दिला आनी अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आसात अशे प्रोफेसर अजय कुमार सूत हांणी सांगले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोय हांणी आयज फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात आपलो 7वो दिक्षांत सुवाळो आयोजित केल्लो. त्या वेळार ते उलयताले. फिफा विश्वकप 2026 आयज फायनलीत अर्जेंटिना स्पेना आड खेळटलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

रेनबो चे विटाऊनी तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. तालधरात परतून एकदा फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन. मोहरा फिल्मात पंकज उदास आणि साधना सरगम. विजू शाह हांणी संगीत पद केल्ले इंदीवर हांचे गीत.

शफी अली हंसा आवाज तुम्ही ऐकतात कहो ना प्यार है फिल्मातले हे गीत एफ एम रेनबोच्या वितरावणीत एकवराचेर दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपित करतले.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

भांगराळे गोय गायता भांगराळ्या ताळ्यान ताळो लोणाचो.

नमस्कार, हाउस सविता ह्यो आसात कांय मुखेल खबरो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज नवी दिल्लीत झांझीबराचे राष्ट्राध्यक्षां वांगडा भेट घेतली. ह्या वेळार उच्च शिक्षण, तांक निर्मणी, उदका पुरवण, भलायकी, कृत्रीम बुद्धिमत्ता आनी डिजिटल तंत्रज्ञान मळार भारत टांझानिया सहकार्य घटमूट करपाचेर भासाभास जाली. सोमार सावन सुरू जावपा आशिल्ल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर सरकारान आपयल्ली सर्वपक्षीय बसका सुरू जाल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बसकेची यजमानकी चलयतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज सुटके झुजारी मंगल पांडे हाका तांच्या जयंती निमतान आर्गां ओपल्यात. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा जाल्या. आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 ह्या हिंदी चित्रपटाक उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार फावो जाला, जाल्यार कोंकणी विभागात मोग आसू हाका उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मेळ्ळा. जम्मू काश्मीरात वायट हवामानाक लागून पहलगाम आणि बालटाल ह्या दोनूय मार्गावेल्यान श्री अमरनाथजी यात्रा तशेंच श्री माता वैष्णोदेवी यात्रा आयच्यान स्थगीत केल्या. आयआयटीन देशाच्या उदरगतीत महत्वाचे योगदान दिला आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आसात असे प्राध्यापक अजय सूद हांणी म्हणला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या गोंय फाट्यान आयज फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात आपलो 7वो दिक्षांत सुवाळो मनयलो. ह्या वेळार ते उलयताले. आनी फिफा विश्वकरंड 2026 फायनलीत आयज अर्जेंटिना स्पेना आड खेळटलो. काल राती जाल्ल्या तिसऱ्या सुवाते खातीरच्या खेळात इंग्लंडान फ्रांसाक हारोवन कांशा पदक जिखले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

फिल्म रेनबो छे वितरावणी तुम्ही ऐकतात. तुमच्याच आवडीचे ह्यो तरेकवार कार्यावळी या खिणाक कातारां 1 वर जावन 36 मिनटां जाल्यांत. कातारांची कार्यावळ फुडें व्हरतना शेरॉन.

रिटा रोझांचो आवाज त्यांच्या आवाजातले हे काळीज कस्तुरीचे. आणि आता कातारांची कार्यावळ सोपयताना मोगाचे सुकणे गायतात जो रोझ.

नमस्कार रसिक श्रोते हो, एफ एम रेनबोच्या प्रसारणात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सादर करीत आहोत नाट्य संगीत. कार्यक्रमाची सुरुवात मंजुषा कुलकर्णी यांनी गायलेल्या पदानं, सुवर्णतुला या नाटकासाठी विद्याधर गोखले यांचं पद, संगीत छोटा गंधर्व यांचं.

श्रोते हो, नाट्य संगीताचा हा कार्यक्रम आणि कार्यक्रमाची ही सुरुवात होती मंजुषा कुलकर्णी यांनी गायलेल्या विद्याधर गोखले यांच्या पदानं सुवर्ण तुला या नाटकासाठी हे पद होतं छोटा गंधर्व यांचं संगीत. कार्यक्रमात यानंतर प्रभाकर कारेकर ऐकूया ब्रह्मकुमारी या नाटकातील ही रचना.

श्रोते हो, प्रभाकर कारीकर यांनी गायलेलं विश्राम बेडेकर यांचं हे पद आपण ऐकलं. मास्टर दीनानाथ यांचं संगीत. नाटक होतं ब्रह्मकुमारी. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. आणि यानंतर अण्णासाहेब किर्लोस्करांच्या

श्रोते हो, प्रभाकर कारीकर यांनी गायलेलं विश्राम बेडेकर यांचं हे पद आपण ऐकलं. मास्टर दीनानाथ यांचं संगीत. नाटक होतं ब्रह्मकुमारी. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. आणि यानंतर अण्णासाहेब किर्लोस्करांच्या शाकुंतल नाटकासाठी हा स्वर कीर्ती शिलेदार यांचा.

0: कीर्तिशिले दार यांचा स्वर अण्णासाहेब किर्लोस्करांच्या शाकुंतल या नाटकासाठी हे पद आपण ऐकलं. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. यानंतरचं पद काही क्षणातच.
1: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणी बद्दल
2: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
3: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.

0: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग,
2: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आणि कार्यक्रमाच्या शेवटी बकुळ पंडित. पाणीग्रहण या नाटकासाठी प्रल्हाद केशव अत्रे यांचं पद, श्रीनिवास खळे यांचं संगीत.

पटू पंडित यांचा हा स्वर पाणीग्रहण नाटकासाठी प्रल्हाद केशव अत्रे यांचं पद. श्रोतेहो, नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. 2:30 होत आहेत. पश्चिमी संगीत यानंतर काही क्षणातच प्रियांकाच्या साथीनं. आपला निरोप घेते मी चारुशीला. या क्षणी मुखेल खबरो ऐकत रहा.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज मालडोवा, उत्तर मॅसेडोनिया आनी रोमानिया ह्या तीन देशांच्या भोंवडेर भायर सरल्यात. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी आयज नवी दिल्लीत झांजिबरचे राष्ट्राध्यक्षांची भेट घेवन भारत टांझानिया संबंधांचो नियाळ घेतलो आनी सहकार्याच्या नव्या संदांचेर भासाभास केली. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज नवी दिल्लीत झांजिबरच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. ह्या वेळार उच्च शिक्षण, क्षमता निर्माण, उदका पुरवण, भलायकी, कृत्रीम बुद्धिमत्ता आनी डिजिटल तंत्रज्ञान ह्या सारख्या वेगवेगळ्या मळार भारत टांझानिया सहकार्य वाढोवपाविशी दोनूय फुडाऱ्यांनी चर्चा केली. सोमार सावन सुरू जावपा आशिल्ल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुयेर सरकारान आयज सर्वपक्षीय बसका घडवून हाडली. दोनूय सभाघराचे कामकाज सुचारू पद्दतीन चलपा खातीर सगळ्या पक्षांनी सहकार्य करचे अशें आवाहन सरकारान ह्या वेळार केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज सुटके झुजारी मंगल पांडे हांच्या जयंती निमतान तांकां आर्गां ओपल्यात. फाल्यां ऑस्ट्रेलियांत सुरू जावपी एक्सरसायज पीच ब्लॅक 2026 ह्या बहुराष्ट्रीय हवाई झुजाच्या सरावात भारतीय वायुदळ वांटेकार जातले. आयआयटीन देशाच्या उदरगतीत म्हत्वाचे योगदान दिला आनी अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आसात अशें प्राध्यापक अजय कुमार सूद हांणी म्हणला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी आयज नवी दिल्लींत झांजीबरच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेवन भारत टांझानिया संबंधांचो नियाळ घेतला आनी सहकार्यांच्या नव्या संदींचेर भासाभास केली. फाल्यां सावन सुरू जावपा आशिल्ल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर सरकारान आयज सर्वपक्षीय बसका घडोवन हाडली. दोनूय सभाघराचें कामकाज सुचारू पद्दतीन चलपा खातीर सगळ्या पक्षांनी सहकार्य करचें अशें आवाहन ह्या वेळार सरकारान केलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय घरमंत्री अमित शाह आनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज सुटके झुजारी मंगल पांडे हांच्या जयंती निमतान तांकां आर्गां ओंपल्यात. फाल्यां ऑस्ट्रेलियांत सुरू जावपी एक्सरसायज पीच ब्लॅक 2026 ह्या बहुराष्ट्रीय हवाई झुजाच्या सरावात भारतीय वायुदळ वांटेकार जातले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज नवी दिल्लींत झांजीबरच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. ह्या वेळार उच्च शिक्षण, क्षमता निर्माण, उदका पुरवण, भलायकी, कृत्रीम बुद्धिमत्ता आनी डिजिटल तंत्रज्ञान ह्या सारख्या वेगवेगळ्या मळार भारत टांझानिया सहकार्य वाढोवपाविशी दोनूय फुडाऱ्यांनी भासाभास केली. आयआयटीन देशाच्या उदरगतीत म्हत्वाचे योगदान दिला आनी अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आसात अशें प्राध्यापक अजय कुमार सूद हांणी सांगला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोंय हांणी आयज फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरांत आपलो 7वो दिक्षांत सुवाळो मनयलो. त्या वेळार ते उलयताले. ताळगांवचे आमदार आनी आदली मंत्री जेनिफर मोन्सेरात संसाराक अंतरली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चात सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करा.

जी हाँ दोस्तों, सप्त सुरान चे है सप्तन की समीक्षा 504 मेगाहर्ट्स एफएम रेनबो आयता जी सांस वेव 550 रा भाऊ तुमचे सगतक सस्तली तुमच्या खातीर तुमच्या आवडीची आणि संगीतमय अशी गीता इष्टानो 105.4 मेगाहर्ट्स एफएम रेनबो तुमचो आमचो सांगात जोडटलो एक वेगळे अशे नाते आणि हे नाते संगीताचे.

श्रोतेहो नमस्कार. भावगीत कार्यक्रमाची सुरुवात श्रीकांत परगावकर यांच्या स्वरात.

श्रोते हो, श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरात हे गीत होतं. मित्रांनो, बालपणीची भातुकली, बालपणीची भातुकली अजूनही डोळ्यात वसली. बालपणीची भातुकली अजूनही डोळ्यात वसली. मातीच्या त्या छोट्या घरात स्वप्नांची फुले फुलेली. गात आहेत देवकी पंडित.

0: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युवावाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युवावाणी मराठीतून.
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या म्हादई वाहिनीवरून.
1: युवावाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.
0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 to 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे हा
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये. मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
2: FM रेनबो 105.4 megahertz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 to 2:30 या वेळेत
3: FM रेनबो,
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हाय हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर

नोटीस इनवायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

दोस्तों, मुकेश अंजावजत लहेगी तशील 105.4 मेगाहर्ट्ज़ एफएम रेनबो रेनबो सांज हे कार्यक्रम तुम्ही आस्वाद घेतात. बरोबर 11:23 आणि 35 सेकंद जातात. रेनबो सांज हे कार्यक्रम ह्या उपरांत हे गीत आणि बरोबर 11:30 कोंकणीतल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो. सो एकनाक शैलेश रानडे.

0: नमस्कार. हांव आकाशवाणी तशेंच माचयेवयलो कलाकार अजीत केरकार. आकाशवाणी म्हणून 90 वर्सां पुराय करता. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्याक धरून आमची आकाशवाणी जबरदस्त काम करता. देखून आकाशवाणीचे आता मेरेनचे डायरेक्टर एम्प्लॉईज सगळे कलाकार हे सगळ्यांक मना काळजासावन परबी. भविष्यातले प्रवासाक आकाशवाणी यश आवडेता. देव बरें करूं.
1: माशानो रेनबो सांज एक कार्यक्रम तुम्ही आस्वाद घेतात. 7:30 जायत आयिल्ले आसा. आयकून रावात कोंकणीतल्यो राष्ट्रीय खबरो कांय खिणातच.

0: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. फाल्यां सुरू जावपा आशिल्ल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर सरकारान आयज सर्वपक्षीय बसका घडोवन हाडली. दोनूय सभाघरांचे कामकाज सुरळीत पद्दतीन चलपा खातीर सगळ्या पक्षांनी सहकार्य करचे अशें आवाहन सरकारान केलां. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी बसकेची येजमानकी चलयली. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजीजू, राज्यसभेतले सभाघर फुडारी जगत प्रकाश नड्डा, संसदीय वेव्हार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आनी डॉ एल मुरुगन हाजीर आशिल्ले. बसका सुरू जातकच विरोधी पक्षांनी नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया हांकां आमंत्रीत केल्ल्याचो निशेध करून सभात्याग केलो. आपलो निशेध नोंद केल्या उपरांत काँग्रेस, समाजवादी पार्टी, डीएमके, झारखंड मुक्ती मोर्चा, तृणमूल काँग्रेस आनी हेर विरोधी पक्षांचे वांगडी बसकेत सामील जाले. फाल्यां सावन सुरू जावपी आनी फुडल्या म्हयन्याच्या 13 तारखेमेरेन चलतल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जायत्या म्हत्वाच्या विधेयकांचेर चर्चा करून मंजूर करपाचे आसात. संसद सुरळीतपणान चलपा खातीर संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजीजू हांणी सगळ्या पक्षांनी सहकार्य करचे अशें मागलां.
1: कोई पार्टी या कोई मेंबर अपना जो भी बात रखना चाहता है पार्लियामेंट में पूरा रख सकते हैं. मैं विपक्ष के साथियों को कहना चाहता हूं कि पहले में भी पार्लियामेंट को चलाने में दिक्कत आई थी क्योंकि हंगामा बहुत ज्यादा हुआ था. लोग चाहते हैं कि पार्लियामेंट सुचारू रूप से चले, इसलिए मैं फिर से सब पार्टी के नेताओं को मैं अनुरोध करता हूं कि पार्लियामेंट अच्छी तरह से चले, इसमें सब लोग योगदान करें और हम भी विपक्ष के बात सुनेंगे और विपक्ष भी हमारे.
0: संसद सुरळीतपणान चलची अशें हे आदेशांतल्या नागरिकांक दिसता. संसद खंडीत जाल्यार राजकीय फायदो जायना हें परत परत सिद्ध जालां अशें रिजीजू हांणी सांगले. विरोधी पक्षांचे आयकुपाक सरकार तयार आसा अशें तांणी म्हळें आनी विरोधकांनी सरकाराचे आयकुचें अशी अपेक्षा आसा. सभाघरांत खंड पडल्यार सगळ्यांचो वेळ वाया वता अशें मंत्री किरण रिजीजू हांणी सांगले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉल्डोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आनी रोमानिया ह्या 3 देशांच्या भेटेर वचपाक भायर सरल्यात. भेटेच्या पहिल्या पावण्यात राष्ट्रपती मुर्मू मॉल्डोवाक वतली. मॉल्डोवाक भेट दिवपाची ही भारतीय राष्ट्रपतींची पहिलीच खेप जावन आसा. भेटीवेळार राष्ट्रपती मुर्मू आपली समपदस्थ माया सांडू हांची भेट घेवन प्रतिनिधी मंडळ

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

जी हर सो सुकुर दिसान दक्रूज हांच्या आवाजातले जय जवान जय किसान हे गीत रेनबो सांजे कारवत में ऐकतात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो वरवी सवरा 48 मिनिट वेळ कारवीत ह्या प्रांत वेसला आशा भोसले यांचा आवाज

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे. हा
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत.
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया.

0: 105.4 मेगाहर्ट्स एफएम रेनबो सांजे कार्यवेळी असतात सवर 58 वेळ आमच्यो मुखेल खबरो तुमच्या खातीर आणि उपरांत रेनबो सांजे कार्यवेळीत एक गीत आसतले ताचे उपरांत बरोबर 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो आणि 7:10 भाऊच्या बालकांव सो या खेळात मुखेल खबरो खासा तुमच्या पासत
1: नमस्कार हांव सविता ह्यो आसात कांय मुखेल खबरो अभियंतो हो समाजाचो एक महत्वाचो घटक आणि समाजान तांच्या योगदानाची दखल घेवपाची गरज आसा असे मत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायले आयआयटीन देशाच्या उदरगतीत महत्वाचे योगदान दिला आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आसात असे प्राध्यापक अजय कुमार सूद हांणी म्हणला ताळगावच्यो आमदार आणि आदल्यो मंत्री जेनिफर मोन्सेरात ह्यो आयज संसाराक अंतल्ल्यो तांच्या मरणाचेर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दुख्ख उक्तायला गोय सरकारान 19 आणि 20 जुलयाक 2 दिसांचो शासकीय दुखवटो जाहीर केला फाल्यां सावन सुरू जावपा आशिल्ल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर सरकारान आयज सर्वपक्षीय बसका घडोवन हाडली दोनूय सभाघरांचे कामकाज सुरळीत चलपा खातीर सगळ्या पक्षांनी सहकार्य करचे असे आवाहन सरकारान केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय घरमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज सुटके झुजारी मंगल पांडे हांच्या जयंती निमतान तांकां आर्गां ओपल्यात उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी आयज नवी दिल्लीत झांजीबराचे राष्ट्राध्यक्षांची भेट घेऊन भारत टांझानिया संबंधांचो नियाळ घेतलो आणि सहकार्याच्या नव्या संधींचेर भासाभास केली विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज नवी दिल्लीत झांजीबराच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली आयज न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमाचेर फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या फायनलीत अर्जेंटिना आणि स्पेन पंगडा मदीं खेळ जातलो भारतीय वेळाप्रमाण राती 12:30 वरांचेर खेळ सुरू जातलो ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो

जी हर शिक्षक 5.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो तुम्ही सात भाऊच्या बालकवन भाऊ सांगतात 7:20 जायत आयल्ल्या सायकोरात कोंकणीतल्यो प्रादेशीक खबरो कायकणातच आनी बरोबर 7:30 सावन भाऊच्या बालकवन तुमची आमची परत भेट.

आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो, अभियंतो हो समाजाचो महत्वाचो घटक आणि समाजान तांच्या योगदानाची दखल घेवपाची गरज आसा असे मत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायले। आयआयटीन देशाच्या उदरगतीत महत्वाचे योगदान दिला आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आसात असे प्राध्यापक अजय कुमार सूद हांणी म्हणला। फाल्यां सावन सुरू जावपा आशिल्ल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुयेर सरकारान आयज सर्वपक्षीय बसका आपोवन दोनूय सभाघरांचे कामकाज सुरळीत चलपा खातीर सगळ्या पक्षांनी सहकार्य करचे असे आवाहन केला। ताळगावचो आमदार आणि आदल्यो मंत्री जेनिफर मोन्सेरात यो आयज संसाराक अंतरल्यो। तांच्या मरणाचेर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दुख्ख उक्तायला। गोय सरकारान आयज आणि फाल्यां दोन दिसांचो शासकीय दुखवटो जाहीर केला। आता पुराय खबरो, समाजाच्या उभारणीत अभियंत्यांचे खूप व्हड योगदान आसा। देशा भितर शिप बिल्डींग हो मुखेल उद्देग आसा। गोय हे भारत देशातले सगळ्यात ल्हान राज्य असून लेगीत पुराय देशात जहाज बांदणीत सगळ्यात मुखार गोय आसा आणि गोयकारां खातीर ही एक अभिमानाची गजाल जावन आसा। अभियंतो हो समाजाचो एक महत्वाचो घटक आणि समाजान तांच्या योगदानाची दखल घेवपाची गरज आसा असे मत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायले। आयज साखळे रवींद्र भवनात आयोजित केल्ल्या इंजिनियर्स मेळाव्यात मुखेल सोयरे म्हूण ते उलयताले। ह्या वेळार तांच्या सांगातान रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, विंगड विंगड संचालनालयाचे संचालक आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले। राज्यात जे प्रकल्प उभे जातात त्या प्रकल्प उभारणीत अभियंतो महत्वाचो घटक आसा। राज्याच्या सर्वांगीण उदरगतीत अभियंत्याचे खूप व्हड योगदान आसा असे मत तांणी उक्तायले। आयआयटीन देशाच्या उदरगतीत महत्वाचे योगदान दिला आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आसात असे प्राध्यापक अजय कुमार सूद हांणी म्हणला। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या गोय फाट्यान आयज फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात आपलो सातवो दिक्षांत सुवाळो आयोजित केल्लो। ह्या कार्यावळीत मुखेल सोयरे म्हूण भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूत, पर्सिस्टंट सिस्टीमचे वेवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे खासा निमंत्रीत म्हूण हाजीर आशिल्ले। फुडें उलयतना डॉ सूत हांणी सांगले, भारत देश तंत्रज्ञान आणि ऊर्जा मळार विकास आणि उदरगत करीत आसा। आयआयटी गोयचो प्रभाव ह्या विकासात महत्वाचो थारतलो। देशामुखार ऊर्जा सुरक्षा एक मुखेल आव्हान आसा। देशात कृत्रीम बुद्धिमत्तेचो व्हड प्रमाणात विकास जायत आसा आणि येणाऱ्या काळात भारत एक उत्पादन केंद्रीत राष्ट्र जातले। गोय सरकारान आयआयटी कॅम्पसा खातीर वेगळी सुवात दिवपाचे घोषित केल्ल्यान तांणी खोस उक्तायली। खास निमंत्रित आनंद देशपांडे हांणी आपल्या उलोवपात तंत्रज्ञान नेटान वाडटा आणि नोकऱ्यांची संकल्पना बदलता। आता नोकरी मेळोवपाच्या परस नोकऱ्यो निर्माण करपी जावप हाचेर लक्ष दिवपाची गरज आसा।

जी हां, प्रत्यक्ष 5 अवचार मैं घर से फेम रेत बसून दे गीतांचे आविष्कारन तुम्ही असत या कि ना भाऊच्या सानिध्यान कार्यवेत या उपरांत दुसरे शेडगर बंधू आणि मागील हंकित साधेदा सरगम आणि कुमार साधना.

0: मोशन बरोबर सातवारा 45 मिनिटं आणि 15 सेकंद होतात. साधना सरगम आणि कुमार सानू यांच्या आवाजातलं हे गीत आणि भाऊच्या बलकावर उपरांत पोया कुणासाठी. हॅलो,
1: हॅलो, गुड इव्हनिंग सर.
0: गुड इव्हनिंग बाब, सांग कसं
1: सर.
0: येस, कोणचे गीत आहे सांगत.
1: मेरा
0: गाव मेरा देश.
1: त्या भेटत असे तिकीट नॉन
0: टिकीट
1: आणि स्टुडंट कॉलेज बाबा.
0: येस
1: सर, थँक्यू,
0: थँक्यू व्हेरी मच. या, गुड नाईट.
1: गुड नाईट.
0: या श्रेष्ठांनो, संगीताची मैफिलीन मुखार सरूया लता मंगेशकर यांच्या आवाजात मेरा गाव मेरा देश या फिल्मवरती गीत.

दोस्तों, सप्त सुरांची आया सप्तन की सेवा 104 मेगाहर्ट्स एफएम रेनबो संगीताचे पेशकश जायती गीता आम्ही वेचल्यात आणि या गीताच्या परमळातल्यान एक धादोस काय तुमच्या मनान हरपाचो आवेश चला दिशान संगीताचे मैफिलीन निमणे सुवातेर कविता कृष्णमूर्ती हांच्या आवाजात हे गीत

0: जी हाँ दोस्तों, सप्ताह सुरान चाहे सप्ताह के सेवा एक पाँच चार मेगा हर्ट्स एफ एम रेनबो तुम्हें आशीले भाऊ संगतक भाऊ चपल कवन भाऊ चपल कवन तुमसे सगन सो हाँ निरोप बगता सात वार 58 मिनट जाऊन गिल्ले ऐकूया आमच्यो मुखेल खबरो।
1: नमस्कार, हांव सविता, ह्यो आसात कांय मुखेल खबरो। अभियंतो हो समाजाचो एक म्हत्वाचो घटक आनी समाजान तांच्या योगदानाची दखल घेवपाची गरज आसा अशें मत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायले। आयआयटीन देशाच्या उदरगतीत म्हत्वाचे योगदान दिला आनी अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आसात अशें प्राध्यापक अजय कुमार सूद हांणी म्हणला। ताळगांवच्यो आमदार आनी आदल्यो मंत्री जेनिफर मोन्सेरात ह्यो आयज संवसाराक अंतरल्यो। तांच्या मरणाचेर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दुख्ख उक्तायला। गोंय सरकारान 19 आनी 20 जुलयाक 2 दिसांचो शासकीय दुखवटो जाहीर केला। फाल्यां सावन सुरू जावपा आशिल्ल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर सरकारान आयज सर्वपक्षीय बसका घडोवन हाडली। दोनूय सभाघरांचे कामकाज सुरळीत चलपा खातीर सगळ्या पक्षांनी सहकार्य करचे अशें आवाहन सरकारान केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय घरमंत्री अमित शहा आनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज सुटके झुजारी मंगल पांडे हांच्या जयंती निमतान तांकां आर्गां ओंपल्यात। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी आयज नवी दिल्लींत झांझीबराचे राष्ट्राध्यक्षांची भेट घेवन भारत टांझानिया संबंधांचो नियाळ घेतलो आनी सहकार्याच्या नव्या संदींचेर भासाभास केली। विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज नवी दिल्लींत झांझीबराच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली। आयज न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमाचेर फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या फायनलींत अर्जेंटिना आनी स्पेन पंगडां मदीं खेळ जातलो। भारतीय वेळा प्रमाण राती 12:30 वरांचेर खेळ सुरू जातलो। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।
0: जी हा दोस्तों, 105.4 मेगाहर्ट्ज एफ एम रेनबो आयताची सांज आनी तुमी आसात भाऊ सांगता सजवया आयकुया तुमचे मन धादोशी करपी कार्यावळ। हॅलो गोंयकारा,

जी हां, सो सोनिया सिरसाड हांच्या आवाजातले हे सुंदर गीत. हॅलो गोयकार, आयकार तुम्ही असात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो सेवेत. तुमचे जायते टेक्स्ट, तुमचे कॉल्स आणि तुमचे मेल्स आमचे पावत असा. टेक्स्ट करपा पासून आमचा नंबर असा 8380071054 8380071054, आणि कॉल करपा पासत 2222457, कॉल करपा पासत 2222457. आणि देखे या केना को टेक्स्ट आम्ही गोयकार ओलाव नाजाल्यार ओवर टायम वील मिक्स आणि शरण हांच्या आवाजातले गीत आमकां आयकुपाक दिया. सेंडर जे धाडपी मेसेज धाडपी सिल्वेस्टर रॉड्रिगीस फ्रॉम कुचेली म्हापसा, तो हे गीत भेटूंक सोदता. कार्डिनल बिशप फिलीप, बिशप सामेव, बिशप आग्नेलो, फादर कार्लोस, फादर आर्लीन, फादर हायसीन, फादर जेरोम, फादर लुईस, फादर रामिरो, फादर वॉल्टर, टिचिंग अँड नॉन टिचिंग आणि मायक्रोबायोलॉजी स्टुडंट्स ऑफ सेंट झेवियर कॉलेज म्हापसा. येस सिल्वेस्टर बाब, तुझ्या आवडीचे हे गीत ऑलाव हांच्या आवाजात आम्ही गोयकार.

0: जी हा दोस्तों, हॅलो काय करा हे कारवेत मारिओ मेनेझिस आणि लॉर यांच्या आवाजातले एक गीत असं. 8:17:48 जातात आणि कोंबडी बोकडी माजर हे गीत तुम्हाला डेफिनेटली ऐकूक मेळटले पहिली सांगला त्याप्रमाणे. पण या किना एक कॉल आमच्या सांगत असा पळया कोण असा ते. हॅलो, येस बाब, कसे असा?
1: एकदम.
0: येस, खयची गीत जाय तुमका? अच्छा, किती याद झाली पहिलीची तिकीट कलेक्टर?
1: तिकीट कलेक्टर घातलेला.
0: ओके, यस, तुमच्या आवडीचे गीत रोखडेच पावता तुमच्या घर.
1: तिकीट कलेक्टर ना?
0: या,
1: हा ऑफिसान काम करतालो.
0: हा
1: हा, ऑफिसान काम करतालो.
0: अच्छा, न्ही, हांव कितें म्हणटा, तुमकां याद जाली तिकेट कलेक्टराची काय म्हणटा हांव, म्हणजे पयली केन्ना प्रवास करता तसो विचारता हांव.

0: हाय
1: याद जाली.
0: हाय
1: या डेफिनेटली तुमची आवडीची गीत पावतले रोखडेच. ओके श्रेष्ठांनो, सप्तसुरांच्या ह्या सप्तरंगी सेवन 105.4 MHz FM रेनबो. येस, एम बॉयरांच्या आवाजातले पहिले कोंबडी बोकडी माजोर आणि त्याच्या प्रांत तिकीट कलेक्टर आल्फिरोज.

0: जी हाँ, सूरजची 8:27 जातात आणि हॅलो गायकर आहे कार्यक्रम मुखर्सर्य मुखलो कॉल पोय आमच्या सांग आता कोण साते. हॅलो
1: हॅलो,
0: हा नमस्कार.
1: नमस्कार भाऊ.
0: लुईजा डिमेलो. येस भाई, लुईजा कशी आसा?
1: हा बरं, तुम्ही
0: सामको फिट अँड फाईन. अळमी बी खाल्ली? येस, अळमी बी खाल्ली.
1: तुझी गच्चे बरी हा?
0: सगळी परफेक्ट, फिट अँड फाईन. सो अळमी खाल्ली?
1: ना मरे, आमका मेवत ना.
0: रानात वता केन्ना अळमी खावपाक?
1: ना रे बाबा.
0: किद्याक लोक किद्याक भय दिसता? पण रोहिणी आसा तुमच्या थंयसर खूप?
1: हांगा ना रे, आता तितले रोहिणी आदले भाषे.
0: अच्छा, पोळ्यो दिसता सगळ्यो. सो अळमी हय, पूण एक गजाल दवर, सिजनल कितें कितें मेळटा पळय ते सदांच खावपाक जाय.
1: हय सारकें, पूण आमकां मेळना न्हू. आतां म्हापशें गेलीं जाल्यार मेळटलीं.
0: म्हापसा वचपाक जाय न्ही? वचपाक जाय.
1: हय वचोंक जाय, फाल्यां वयतली.
0: ओके ओके, या या या या. सो खंयचे गीत सांग बाय लुईजा?
1: म्हाका कांतार बी आल्फ्रेड म्हणजे. अरे कितली कांतार सोदता, एक कांताराचें नांव येयना. आतां एक मेळला ते घातले.
0: येस, गुपीत मूक रोखडेच पावतले तुमचे कडेन. ओके
1: ओके ओके,
0: थँक्यू बाय, टेक केअर, बाय बाय,
1: गुड नाईट.
0: या सिस्टरने असे लुईजा डिमेलो फ्रॉम ताले आमचे इश्ट सदांच फोन करता आणि आमचे कडेन आयकूंक मागता. हळडोण्याच्या मोगान ते आमकां सदांच फोन करता. कार्यावळीतलो मुखावलो टॅक्स्ट आमचे कडेन पावता. म्हाका कातार आयकुपाक दी आल्फ्रेड रोजाचे. आणि हे कातार हांव भेळयतां क्लारा फातिमा डिक्रूज आणि फामील आलेम राय आणि हो टॅक्स्ट धरपी मिसेस सुनीता परवार दवरली. FM आयकतल्यांक हांव मिस्टर आंतोनियो कामिलो फेर्नांडीस असनोरा बार्देस गोंय. आं ओके, सो हो मॅसेज

0: be Mr. Antonio Camilo Fernandez from Asnora. So thank you very much, Antonio. तुझे आवडीची गीत रोखडेच पावतले तुझे मेरेन हो आनी एक टॅक्स्ट आमचे मेरेन पावता पळोवया कोण आसा तें. हॅलो हॅलो हॅलो
1: हॅलो,
0: हां नमस्कार, कोण उलयता?
1: नमस्कार, कसो आसा?
0: सामको फिट एंड फायन बाय. कोण उलयता?
1: जॅसन उलयता फ्रॉम म्हापसा.
0: येस जसन बाब, कितें केलें आयज दिसभर? आयतार, आयज पावस सुद्दां थोडोसो विसव घेतलो, कितें केलें सकाळ सा?
1: आयज सामको नॉर्मल पास जायच ना, पावस जायच ना, मातशी गरमी धरला.
0: हय पावस घेवन वता तेन्ना गरमी खूब जाता जसन.
1: होय होय सामकें. होय, आनी आयज आयज आयज फायनली न्हू, वर्ल्ड कप फायनली
0: हय
1: न्हू.
0: 12:30 वरांचेर
1: होय होय,
0: तुमची तुमची अर्जेंटिना काय स्पेन?
1: ना म्हाजे आर्जेंटिना, म्हाजो लियोनेल मेसी.
0: वाव, लियोनेल
1: होय
0: मेसी, एक
1: होय
0: मॅजिक शी आसा न्हू तेजे कडेन.
1: होय, आनी बरो खेळटा, आनी ते बरे खेळोनूय बरे आयलेले आहा, फुडें पावलेले.
0: कितें
1: होय,
0: ट्रिक्स आसा, ट्रिक्स आसता तेजे मारपाच्यो?
1: म्हाका तेजे आवडटा की तो पासींग बरे करता, आनी तेजे सगळे प्लेयर्स बरे पास करता, एकामेकांक बरे सपोर्ट दिता, आनी बरे ते फुडें पावलूय बरे, तेंचे बरे प्लेयर आहा.
0: या वन ऑफ द बेस्ट फिनिशर.
1: बेस्ट फिनिशर लियोनेल मेसी म्हाजे.
0: येस डेफिनेटली डेफिनेटली.
1: होय, आनी हांव अर्जेंटिना म्हजी फेवरेट कंट्री, कोयलच सपोर्ट करत आयलेलो आहा,
0: जाणा
1: आनी
0: खूब
1: तेच जिंकपाक जाय वर्ल्ड कप.
0: हय, आनी गोंयकार चडशे लोक आयदर पोर्तुगाल नाजाल्यार अर्जेंटिना.
1: होय सामकें, होय
0: या
1: सामकें.
0: खंयचे गीत दिवं सांग म्हजे आसा?
1: म्हाका गीत जाय लॉलीट रावाचो, तेन्ना सांत आठोवन.
0: सांगता तो.
1: होय
0: ओके
1: लॉलीट, लॉलीट रावाचो तूं. हां
0: येस येस दिता डेफिनेटली. थँक्यू.
1: होय
0: या
1: थँक्यू.
0: प्रशांत या सोश्टनो आशिल्लो जॅसन फ्रॉम म्हापसा, ताणें म्हागला लॉरी त्रावासाचें हें गीत संत आंतोन. चला तशें संगीताचे मैफिलीन मुखार सरया. म्हाका दिसता आयज आमचो वॉट्सॅपचो थोडोसो इश्यू आसा, सो तुमी टॅक्स्ट लेगीत करूं, अजून अर्देवर म्हजे हातात आसा. टॅक्स्ट करात, तुमचे टॅक्स्ट म्हजे कडेन पावता, सो तुमचे समजा मॅसेज तुमी म्हजे मेरेन धाडिल्ले आसा जाल्यार ते कृपया करून इन्स्टेड ऑफ वॉट्सॅप म्हाका टॅक्स्ट करात. चला तर संगीताचे मैफिलीन गुपीत मोग सुरवेक आणि उपरांत मारेकार आल्फेडो साजेताओ.

0: मोस आनी हें गीत हांव भेटयतां म्हज्या चड मोगाच्या पुताक जॅस्मन आनी म्हजी घरखान जॅसी आनी सगळे रेगुलर आयकुपी आसात तांकां. देव बरें करूं. निकोलास मॉन्तेर फ्रॉम केशी. आनी कार्यूत हो एक कॉल आमच्या सांगाताक पळोवया कोण आसा ते. हॅलो.
1: हॅलो,
0: हां नमस्कार, कोण उलयता?
1: नमस्कार भाव, हांव निकोलस मोंटेर उलयतां केशीतान.
0: निकोलस बाबाचे नाम लिया और निकोलस हाजीर सुकणे पोस्तोलो. कशें आसात? कशें आसात?
1: मॅसेज पावली तुका भाऊ.
0: वाचली सुकणे पोस्तोलो?
1: रेसिव रेसिव जावंक ना, म्हाका दिसलें नेटाचो प्रोब्लम आहा म्हूण.
0: ना ना, नेटाचो प्रॉब्लम आसा. आत्तां तुमचे टॅक्स्ट वाचला, तुमचो कॉल आयलो म्हाका.
1: अच्छा
0: सो
1: अच्छा,
0: निकोलस बाब कितें केलें आयज?
1: बरो आहा न्हू तूं?
0: हय
1: बरो
0: सामको,
1: आहा न्हू
0: हय
1: भाऊ?
0: सामको फिट एंड फायन. तुमी कशें आसात?
1: गूड गूड गूड.
0: आयज कितें केलें आयतारचे घरा?
1: आयताराचे आमकां न्हू, हांव हितू पीपीसी मेंबर आहा
0: ओके.
1: आमचे इगोर्जन चर्चीन.
0: अच्छा
1: हय, म्हणटरी आयज आमकां एक प्रोग्राम आसलो हिंगा नावेली रोजरी हाय स्कूल.
0: फायन फायन फायन. कसो जालो प्रोग्राम?
1: हय, थिंगा गेलो आनी सायन्स मागीर आतां दवरलो. तांचेर मागीर हांव गेमींग गेलो.
0: अच्छा, गेम खंय? तुमची लोकल गेम आशिल्ली?
1: या लोकल आमची इंटर विलेज.
0: अच्छा, कोण अशें तुमचे तुमचो वाडो?
1: ना ना, आमचो वाडो न्हू, आमचो वाडो हे आसले कोण, आमचे पीवीसी पारा.
0: ओके, परा परा आमचे
1: पीवीसी
0: आमचे
1: पारा
0: नॉर्थ
1: आनी
0: नॉर्थ गोवा.
1: असोल्डा फायनल फायनल आसले आयज.
0: नॉर्थ गोवा वर्सीस साउथ गोवा.
1: या नॉर्थ नॉर्थ गोवा वर्सीस साउथ गोवा.
0: वेरी गूड. म्हणजे निकोलस मॉन्तेर वर्सीस भाऊ.
1: या
0: ओके, या तुमचे आवडीचे गीत पावतले रोखडेच. ओके
1: ओके, थँक्यू
0: थँक्यू.
1: भाऊ.
0: टेक केअर टेक केअर टेक केअर. बाय
1: या
0: बाय.
1: गुड नाईट.
0: या सो इश्टान आशिल्लो निकोलस मॉन्तेर, ताणें मागलेले एक गीत सुकणे पोसतलो एस लेमोसांच्या आवाजांत. आनी ताच्या उपरांत जेजूचे रगत, आमचो लियो बाबाची आवड. संगीताचे हे सात सूर तुमच्या काळजांत सजयता 105.4 मेगाहर्स FM रेनबो. आनी कार्यवजन आसा हॅलो गोंयकारा.

जी हाँ दोस्तों, बरोबर 8:50 जाए थे कार्मो फ्रॉम यूके आयको मकता एक गीत मोग गावपी एंथनी मेंडिस मुखार जुली सिल्वेराम जोड़े आयको मकता दोन तीन ऑप्शन ताणे दिल्ले आसा नशीब हे कतार ताचे पसत एम बॉयर आनी बॅटी नाज हांच्या आवाजांत जुली सिल्वेरा फ्रॉम मुंबय आनी मुखार सोऱ्या मुखारलो टॅक्स्ट लुईस फ्रॉम तालिगांव आमचे कडेन आयकूंक मागता दोन तीन ऑप्शन्स दिल्ले आसा तातूंतले गोंयची सुटका बाय जॅसी द्वाज लुईस बाब थँक्यू वेरी मच लुईस फ्रॉम तालिगांव आनी एमा येस ताणें मागला 30 दिनार हे गीत जुनियर रॉड हांच्या आवाजांत आनी डॅडिकेट करता स्पेशली टू सिल्वान आनी मॅरी फ्रॉम उंडीर फोंडा हाचे कडल्यान हो टॅक्स्ट चला तशें संगीताचे मैफिलीन 10 मिनटां उरिल्ली आसा आनी ही 10 मिनटां कन्वर्ट करया सुंदर अशा संगीतान 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोत तुम्ही आसात भाऊसांगताक हॅलो गोंयकारा आयताची सण सजबी कार्यावळ 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो सेवेवरवी सुरवेक नशीब बॅटी नाज आणि एम बॉयर त्याच्या उपरांत 30 दिनार ज्युनियर रॉड आणि शेवटाक गोयची सुटका जसे वाज आणि बरोबर 9 वरांचेर न्यूज @9

Oh, that's cool.

Thank you.